वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि वेळ झाली आहे एक छानशी कथा ऐकण्याची. एका भुंग्याची आणि एका शेणात राहणाऱ्या किड्याची घट्ट मैत्री झाली. एक दिवस किडा काय म्हणाला की मित्रा, उद्या माझ्या घरी जेवायला ये. दुसऱ्या दिवशी भुंगा गेला, पण शेण पाहून त्याच्या मनात विचाराला की वाईट संगतीमुळे आज मला शेण खायची वेळ आली. भुंगा काही बोलला नाही, तो फक्त म्हणाला की उद्या तू माझ्याकडे ये. दुसऱ्या दिवशी किडा गेला. मुंग्यानं त्याला अगदी अलगद उचलून सुगंधी गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्यानं प्रथमच तो मधुर असा परागरस चाखला होता, तो आनंदानं भारावून गेला. इतक्यात मंदिरातील पुजारी आला, त्यानं ते गुलाबाचं फूल तोडलं आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केलं. किड्याला श्रीकृष्णाचं दर्शन झालं, त्यांच्या चरणाशी राहण्याचं भाग्य लागलं. संध्याकाळी तीच फुलं गंगेत विसर्जित करण्यात आली. आता किडा स्वतःच्या भाग्यावरच थक्क झाला होता. तेवढ्यात भुंगा उडत आला आणि विचारलं, मित्र काय करतोयस, काय विचार करतोयस? तेव्हा किडा डोळे भरून म्हणाला की मित्रा, तुझ्या चांगल्या संगतीमुळे माझं आयुष्यच बदललेलं आहे. शेणातून निघून मी गुलाबात पोहोचलो आणि गुलाबातून देवाच्या चरणी आणि तिथून गंगामातेच्या कुशीत, हे सगळं माझ्या सत्संगतीचं फळ आहे. या गोष्टीतनं बोध काय घ्यायचा मंडळी? तर जीवनात संगतच आपलं भविष्य घडवते किंवा बिघडवते. वाईट संगत माणसाला अधोगतीकडे घेऊन जाते हे खरं आहे, आणि चांगली संगत अगदी साध्या माणसाला सुद्धा देवाच्या चरणापर्यंत पोहोचते. त्यामुळे आयुष्यात नाती जोडताना नेहमी विचार करा, कारण संगतीत तुमचं प्रारब्ध बदलू शकते. आणि म्हणून कुणाची संगत ठेवायची आणि कुणाची संगत सोडायची, कुणाला आपली संगत चांगली वाटायला हवी, हा सुद्धा विचार तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का? त्याचविषयी आणखीन बोलणार आहोतच या छानशा गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:45 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आषाढी एकादशी अगदी काही दिवसांवर काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. संपूर्ण वारकरी छान त्या वारीमध्ये अगदी मिसळून गेलेले आहेत. त्या विठ्ठल नामाच्या गजरात, त्या घोषात आपलं सर्वस्व त्यांनी अर्पण केलेलं आहे. तर वारी ही स्वतःला दाखवण्याची जागा नाही हो, तर स्वतःला विसरण्याची जागा आहे. धूळ भरलेले पाय, पावसानं भिजलेले टाळ, ज्ञानोबा तुकाराम यांचा अखंड गजर आणि या गजरात मिसळलेले सेल्फी स्टिक्स, हँडीकॅम्प्स, कोणी ड्रोन उडवत आहेत, कोणी वारी व्लॉग म्हणत कॅमेरासमोर बोलत आहे, तो कोणी वारकऱ्यांना थांबवून पुन्हा चालायला सांगत आहे. काका एकदा टाळ वाजवत या बाजूने या ना, मावशी एकदा कॅमेराकडे बघून जरा जय हरी विठ्ठल म्हणा ना, भाऊ हा शॉट व्हायरल जाणार. आणि तरीही या सगळ्या गोंधळात खरे वारकरी शांतपणे विठ्ठलाच्या नावात चालतायत. त्यांना कोण बघतंय याची पर्वा नाही हो, कारण ते फक्त एका नजरेसाठी चालतायत, ते म्हणजे आपल्या विठोबाच्या नजरेसाठी. आता बघा, संध्याकाळी एका ठिकाणी मुक्काम होतो. एका झाडाखाली एक 17-18 वर्षाचा मुलगा बसलाय. अंगावर साधं धोतर, पाय धुळीने माखलेले आहेत, मात्र चेहऱ्यावर एक विलक्षण तेज. एक रील स्टार त्याच्याजवळ येतो आणि भाऊ तुझा लुक भारी, एक रील करूया का? तो मुलगा म्हणतो याने काय होणार आहे? तो म्हणतो लाखो व्ह्यूज. यावर तो मुलगा तो म्हणतो त्याने विठ्ठल भेटणार आहे का? रील स्टार थोडासा गोंधळतोय. नाही नाही, पण वारी जगभर पोहोचते ना. तेव्हा तो मुलगा म्हणतो वारी जगभर पोहोचायला हरकत नाही, पण आधी ती स्वतःच्या मनात तर पोहोचली पाहिजे. तू वारी दाखवतोयस जगाला की स्वतःला? तो प्रश्न ऐकून आजूबाजूचे काही तरुण मंडळी सुद्धा तिथं जमले. रील स्टार पुन्हा म्हणाला की मग काय फोटो काढणं व्हिडिओ करणं चूक आहे का? तेव्हा मुलगा शांतपणे म्हणाला चूक मोबाईलमध्ये नाही, चूक हेतूमध्ये असते. कॅमेरा विठोबाला दाखवत असेल तरी ती सेवाच आहे, नाही का? पण जर प्रत्येक फ्रेममध्ये विठोबा आणि वारीपेक्षा स्वतःचा चेहरा मोठा दिसत असेल तर ती सेवा नाही, तो प्रसिद्धीचा स्वार्थ आहे. बाजूला उभा असलेल्या एकाने मग विचारलं की वारकरी आणि रील स्टार यांच्यात फरक काय? तेव्हा मुलगा हसला आणि म्हणाला अहो वारकरी विठ्ठलाला भेटायला निघतोय, रील स्टार अल्गोरिदमला भेटायला. वारकरी नामाचा जप मोजतोय तर रील स्टार लाईक्स मोजतोय. सगळे शांत झाले. काहींच्या हातातले मोबाईल अगदी नकळत खाली आले. रील स्टारने हळूच विचारलं मग मी काय करू? मुलगा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला रील बनव, कोण नाही म्हणतंय, पण अशी बनव की लोक तुझ्यावर नाही विठोबावर प्रेम करतील. तुझ्या चेहऱ्यामुळे नाही तर विठ्ठलाच्या नामामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. लक्षात ठेव, वारी ही स्वतःला दाखवण्याची जागा नाही, तर ती स्वतःला विसरण्याची जागा आहे. ओठांवर हलकंसं स्मित उमटलं सगळ्यांच्याच. हवं असेल तर ज्ञाना म्हणा, तो पुढे चालत राहिला. क्षणात वारकऱ्यांच्या गर्दीत तो दिसेनासा झाला. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. काही वृद्ध वारकऱ्यांचे डोळे मात्र पाणवले होते, कारण तेच माहीत होते, त्यांनाच जाणत होते की जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल या नामघोषातच इतकं आपलेपण आहे की पुढे दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरजच नाही आहे.

5:55 झालेली आहेत मंडळी, आणि वंदन या कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 6 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेच. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook in sky, WhatsApp in life, man more calm, itano aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas, start up your day with Rainbow Fun Day.
3: सुप्रभात, दिवसाची मस्त सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झ वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज आहे 23 जुलै, वार गुरुवार, आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात आम्ही आहोत तुमच्या सोबत. मी तुमचाच भूषण
4: आणि मी स्वप्ना.
3: रसिक होत तुम्हा सगळ्यांना आज.

0: आकाशवाणीचा वर्धापन दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, अत्यंत उत्साहाचा दिवस आहे. आणि या निमित्ताने आपण थोडंसं इतिहासात जाणार आहोत, अनेक आठवणींना आपण उजाळा देणार आहोत, तुमचाही सहभाग नक्की असणार आहे. तेव्हा सर्व रसिकांनी श्रोत्यांनी आम्हाला फोन करावं, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तुमचा सहभाग नक्की नोंदवायचा आहे. आकाशवाणीशी तुमचं नातं कसं आहे, रेडिओशी तुमची नाळ कशी जुळलेली आहे, त्याचशिवाय रेडिओवरचे काही जुने कार्यक्रम तुम्हाला आठवत आहेत का, की जे अजूनही तुमच्या मनामनात रुंजी घालत आहेत, तुमच्या आठवणींमध्ये आहेत, तुमच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात हळूवारपणे तुम्ही ते बंद करून ठेवलेले आहेत. आज या सगळ्या आठवणींना आपण उजाळा देऊया आणि तुमचा सहभाग सुद्धा नक्की आपण नोंदवणार आहोत. तेव्हा आपले व्हॉट्सअप क्रमांक आणि दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे तर नक्की आहेतच, पण नसतील तर आपण पुन्हा एकदा त्यांना सांगूया. स्वप्ना,
1: अगदीच 45 15 41 32 हा आहे आपला दूरध्वनी क्रमांक, आणि 022 अर्थातच STD कोड लावायचा आहे, आणि 86 57 66 10 71 अर्थातच 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. त्यामुळे व्हॉट्सअपच्या माध्यमातनं आणि दूरध्वनीच्या माध्यमातनं श्रोते हो, तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे.
0: अगदी नक्की स्वप्ना, आणि सगळ्यांच्या प्रतिक्रियांची आणि त्यांच्या मनात असणाऱ्या भावनांची आपण सगळे नक्कीच आपण दोघेही प्रतीक्षा करतोय, आणि त्या आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत. पण कार्यक्रमाची सुरुवात आपण नांदीने करूया.
1: अगदी.

0: मंडळी, यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 85%, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 90% नोंदवण्यात आलेली आहे. पावसाची सरासरी नोंद 53.8 मिलीमीटर इतकी झालेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि हलक्या ते मुसळधार पावसांची शक्यता नोंदवलेली आहे. याशिवाय कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 आणि 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता नोंदवलेली आहे. गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी विशेष काळजी घ्यावी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि हलक्या ते मुसळधार पावसांच्या सरींची शक्यता नोंदवलेली आहे. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं. धन्यवाद.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताम्.

0: श्रोते हो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि तुमच्या सगळ्यांचा खूप छान असा प्रतिसाद मिळतोय स्वप्ना.
1: खरंय.
0: आणि कसं आहे की स्वप्ना, श्रोते भरभरून बोलतायत कारण प्रत्येकाची नाळ ही रेडिओशी जोडली गेलेली आहे आणि ती केवळ आतापुरतीच नाही तर कित्येक दशकांपासून असेल ती नाळ जोडली गेलेली आणि ती घट्ट जोडली गेलेली आहे. आणि श्रोते म्हणजे आपली सगळ्यांची एक फॅमिलीच आहे, आपलं हे कुटुंब आहे. एफ एम रेनबो असेल, एफ एम गोल्ड असेल, वेगवेगळ्या वाहिन्या असतील, या सगळ्यांशी जी श्रोते जोडले गेलेले आहेत ते कायमचे आहेत. आणि या कार्यक्रमातनं त्यांना काय आनंद मिळतो ह्या प्रतिक्रिया त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत.
1: अगदी बरोबर. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेजेस येत आहेत, फोनच्या माध्यमातून सुद्धा बरेच श्रोते, जसं तू म्हटलंस तसं भरभरून बोलतात. आणि मला वाटतं भूषण, श्रोत्यांचं हे जे प्रेम आहे किंवा त्यांचं हे आशीर्वाद आहे, हीच आपल्यासाठी एक मोठी ऊर्जा असते कार्यक्रम करण्यासाठी.
0: अगदी एक बळ मिळतं कार्यक्रम सादर करताना सुद्धा. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या श्रोत्याचा फोन नाही आला तरी थोडस चुकचुकल्यासारखं वाटतं, नाही का? म्हणजे बघ ना, महेंद्रभाई सोनार यांचा पहिला फोन कायम आपल्याला येत असतो, त्याची दखल आपण घेतो. अनुया देवळे सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की वंदन कार्यक्रम मनापासून मला आवडतो आणि त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात एक खूप छान होते. वैदेही बेर्डे यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितले की एफ एम हा आमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. माझ्या वडिलांकडून, एका आपल्या वडिलांकडून असेल, आईकडून असेल, कुटुंबाकडून असेल, आपल्याला एखादा वारसा मिळतो, तसाच वारसा मला माझ्या वडिलांकडनं मिळाला कारण वडिलांना सुद्धा रेडिओ ऐकण्याची प्रचंड आवड आणि तीच आवड मला सुद्धा निर्माण झाली. त्यामुळे लहानपणापासून ते संस्कार सुद्धा कुठेतरी होत गेले आणि त्याचा फायदा आज माझ्या रोजच्या जीवनात होतोय अशी महत्वाची नोंद त्यांनी दिली. आणि एक प्रेरणा मिळते असं त्यांनी सांगितलंय. विनोद मिस्त्री म्हणतात की जुन्या कार्यक्रमांमध्ये त्यांना पुन्हा प्रपंच असेल, आपली आवड असेल, हे कार्यक्रम आजही तितक्याच तन्मयतेने आठवत आहेत. वसंत पारुंडेकर म्हणतात की लहानपणापासून ते रेडिओ ऐकतायत, कामगार सभा असेल किंवा असे जे जुने कार्यक्रम आहेत, असे चटकन असे नजरेसमोरून जात आहेत आणि त्यातले निवेदक सुद्धा तितक्याच त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवत आहेत. आणि सगळ्या आरजींचं त्यांनी कौतुक केलेलं आहे.
1: खूप खूप धन्यवाद सगळ्या श्रोत्यांना सुरुवातीला देतेस. आणि आता तू आपली आवड या कार्यक्रमाचा उल्लेख केला एका श्रोत्यांच्या नावाशी, तर त्याच कार्यक्रमाचा उल्लेख आणखी एका श्रोत्यांनी केलेला आहे, संध्या देशपांडे विरारहून. त्यांनी सांगितलंय की आपली आवड, सांजधारा, वनिता मंडळ, आंबट गोड असे कार्यक्रम अगदी त्यांच्या डोळ्यासमोरून पटकन गेलेले आहेत वर्धापन दिवसाच्या निमित्तानं. याशिवाय निशिकांत जोशी पनवेल सांगतायत की दीक्षित सर म्हणून आकाशवाणीशी जोडले गेलेलेच सर होते, ज्यांनी आकाशवाणीचा इतिहास हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि आजच्या निमित्तानं त्यांना त्या पुस्तकाची सुद्धा आठवण झाली. याशिवाय त्यांनी एक छानशी आठवण सांगितली की प्रभाते मनी हा कार्यक्रम जो सकाळी लागायचा तो कार्यक्रम ऐकल्यानंतरच ते शाळेत जायचे आणि ज्यामुळे शाळेत त्यांना रोज उशीर व्हायचा, त्यासाठी त्यांना शिक्षा व्हायची, पण प्रभाते मनी मात्र त्यांनी काही चुकवलेला नाहीये. याशिवाय प्रेरणा कुलकर्णी म्हणतायत की अर्थातच आजकाल जर महिला बघितल्या तर ऑफिस घर दोन्ही
0: तारेवरची कसरत
1: सांभाळताना दिसतात आणि अशा वेळेला ऑफिससाठी निघताना डबा करणं किंवा इतर सगळी जी कामं असतात ती करत असताना एफ एम रेनबोची 5 वाजल्यापासूनची जी साथ असते ती त्यांना एक वेगळीच ऊर्जा देत असते. याशिवाय अनिरुद्ध अभ्यंकर रत्नागिरीहून सांगतात की ते स्वतः आकाशवाणीमध्ये साधारण 94 ते 99 या कालावधीशी जोडले गेले होते. सुषमा हिप्पळगावकर, मेधा कुलकर्णी या कार्यक्रम अधिकारी असताना त्यांनी लेखन आणि निर्मिती सहाय्य ते करत असत आणि त्यावेळेला अस्मिता वाहिनीवर सकाळी 6:40 प्रभात किरण हा कार्यक्रम ते करायचे आणि इथंच या माध्यमासाठी लेखन कसं करावं याचं सुद्धा त्यांना मार्गदर्शन मिळालं. आणि 1.5 तासाचं निवेदन करण्याची म्हणजे 2000 या वर्षी वार्षिक आढावा घेणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन लिहिण्याची मोठी जबाबदारी सुषमाताईंनी त्यावेळेला त्यांच्यावर सोपवली होती आणि त्याची सुद्धा आठवण झालेली आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत.
0: आणि तुमच्या प्रतिक्रियांचा ओघ अजिबात थांबता कामा नाहीये. तुमचे दूरध्वनी आलेच पाहिजे, व्हॉट्सअप मेसेजेसच्या माध्यमातून का होईना तुम्ही आमच्यापर्यंत संवाद साधलाच पाहिजेत कारण आज आहे आपल्या सगळ्यांचा हक्काचा दिवस, आकाशवाणीचा वर्धापन दिवस.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव।

0: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यांना माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे, आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे, ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जंमत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं, तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे. आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन, आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. पुबा भावेंची कादंबरी होती वैरी, आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं, आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन तबलाकर सारंगानी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती, आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जंमत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युववाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत, ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: आकाशवाणी वर्धापन दिवस आपण साजरा करतो FM रेनबो वर स्वप्नासह आणि
2: मी तुमचा आरजे भूषण.
1: आणि आताच आपण प्रतिक्रिया ऐकली अभिनेत्री निवेदिता सराफ यांची. आणि जसं भूषण म्हटलं आपण की श्रोत्यांचे फोन किंवा त्यांचा प्रेमाचा ओघ संपत नाहीये, आणि तशाच काही बोलक्या प्रतिक्रिया आपण सांगणार आहोत. श्रेयस आणि सुवर्णा यांची प्रतिक्रिया आली आहे. सुवर्णा म्हणतात की 2000 पासून त्या आकाशवाणी ऐकता आहेत, आणि खास FM रेनबो आपली जी वाहिनी आहे त्या ऐकतायत. आणि आता त्यांचा मुलगा तिसरीत आहे, तो सुद्धा आपली जी जिंगल ट्यून आहे ती खूप छान पद्धतीने सांगतो. आणि FM रेनबो म्युझिकली युअर्स हे जे आपलं टॅगलाईन आहे आपण म्हणू शकतो, ते सुद्धा खूप छान आवडीने सांगतो. याशिवाय श्रीपाद जोशी नाशिकहून सांगतात की वंदन या कार्यक्रमाचा आणि स्पेशली रेनबोचा मी अँबेसेडर आहे अशी माझी ओळख झालेली आहे. राजश्री कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, राजेंद्र येखे, आनंद मोकाशी, अनिल वालझाडे, विशाल चव्हाण, श्रीकृष्ण भोगले, कुंदा उपासनी, संध्या रानडे, भूषण सोनावणे, दत्तात्रय आडत, माधव वाघ या सगळ्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या. माधव वाघ सांगतात की रेडिओ शिवाय दुसरा मित्र नाहीये. तर रवींद्र कुडाळकर म्हणतात की जेव्हा केव्हा असे काही आपण प्रश्नमंजुषा ठेवतो किंवा इतर अनेक कार्यक्रम ज्यामध्ये आपण श्रोत्यांचा सहभाग घेतो, तेव्हा जेव्हा केव्हा त्यांचं नाव घेतलं जातं तेव्हा मित्र त्यांना सांगतात की अरे तुमचं नाव आता आम्ही रेडिओवर ऐकलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की आकाशवाणीने या पद्धतीनं सुद्धा मला एक वेगळी ओळख दिलेली,
2: सेलिब्रिटी केलंय मित्रमंडळीमध्ये. खरंच आणखीन अशा प्रतिक्रिया आपल्याला दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा आलेल्या आहेत. आणि जशा आता आपण निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया ऐकली, तशाच आणखीनही बऱ्याचशा सेलिब्रिटींनी आपल्याकडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत, आणि आपण त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या आपण नक्कीच ऐकवणार आहोत. आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा श्रोत्यांचे जे आपल्याला फोन कॉल्स येत आहेत ते सगळ्यांनी एक मात्र आवर्जून उल्लेख केला की सगळ्या आरजेंचं त्यांनी कौतुक केलेलं आहे की तुम्ही सगळे आरजे खूप छान आहात, खूप छान कार्यक्रम सादर करता, आणि हे ऐकताना आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. आत्माराम खराडेंचं म्हणणं आहे की अगदी लहानपणापासून ते कार्यक्रम ऐकतात, त्यामुळे विशेषतः सकाळचे कार्यक्रम ऐकले ना की सकाळ कशी छान होते. अनिल चव्हाण म्हणतात की 20 वर्षांहून अधिक काळ मी हा कार्यक्रम ऐकतोय रेडिओवरचे, आणि टेकाडे भाऊजींची आठवण या निमित्ताने आलेली आहे. मिलिंद बांधकामेंनी सुद्धा त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. बाळासाहेब कुंभार सुद्धा म्हणतात की एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा रेडिओचे कार्यक्रम ऐकताना आम्हाला मिळतो. जयंत बर्वे म्हणतात की मी टीव्ही पाहत नाही, हे किती कौतुकास्पद आहे, मी रेडिओच ऐकतो. क्या बात आहे, खरं एक एकदम वेगळी मजा आली आहे ऐकताना सुद्धा मला. गणेश आणि वंदना जोशींनी तर आपले कार्यक्रम म्हणजे रेडिओचे कार्यक्रम खूप दर्जेदार असतातच, आणि टेकाडे भाऊंची सुद्धा आठवण त्यांनी केलेली आहे, आणि विशेषतः पूर्वी ते संध्याकाळचे कार्यक्रम ऐकायचे त्यांची आठवण पटकन झालेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सगळ्या आरजेंना शुभाशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या अशा सगळ्या प्रतिक्रिया जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात ना, मग ते आशीर्वाद रूपी असतील किंवा कार्यक्रमांच्या प्रतिक्रिया असतील किंवा आणखीन आम्ही कुठे समजा चुकत असू तरी तुम्ही तितक्याच हक्काने आमचे कान धरता, आमच्या एखादी गोष्ट लक्षात आणून देता, तर ही गोष्ट सुद्धा कुठेतरी आपल्याला हुरूप आणणारी असते, नाही का स्वप्न?
1: अगदी बरोबर आहे. आणि तुला सांगू का भूषण की आपण बाहेर जगाच्या पाठीवर कितीही काहीही नाव कमवलं आपण असं म्हणतो तेव्हा कुटुंबातल्या व्यक्तींनी दिलेली जी कौतुकाची थाप असते ना ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि आकाशवाणीसाठी किंवा इथं काम करत असताना तू काय मी काय आपल्या सगळ्यांसाठी श्रोत्यांचं हे कुटुंब झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी दिलेलं प्रेम किंवा त्यांनी दिलेला एक छानसा सल्ला तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. पुढचे कार्यक्रम उत्तमोत्तम कसे सादर करता येतील यासाठी.
2: अगदी. आणि एक खास गीत जे आहे किंवा जो खास कार्यक्रम खूप वर्षांपूर्वी आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आला होता तो आजही प्रत्येक रसिकाच्या प्रत्येक श्रोत्याच्या मनामनात आहे. आणि ते जे गीत आहे ते गीत आपण आता श्रोत्यांना ऐकवणार आहोत. प्रत्येक श्रोत्याला त्या गीतातनं कुठेतरी आठवणींचा जो कोपरा आहे तो हळूवार उघडला जाणार आहे. या हे गीत असं आहे की जे प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि मनाला एक वेगळा तजिला देणार आहे आणि ज्या गीताने इतिहास घडवलेला आहे. आज एवढी वर्ष झाली तरी हे गीत ऐकताना जराही कंटाळा येत नाही, तर ह्या गीताने एक वेगळी प्रेरणा मिळते. मी गीत कोणतं आहे ते सांगणार नाहीये, तर आपण ते श्रोत्यांना नक्की ऐकवूया ते गीत
1: आणि मग आपला संवाद असाच
2: चालू राहणार आहे.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा

0: मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित भेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
3: इतकी वर्ष सातत्य टिकवणारी आकाशवाणी बालपणापासून मी ऐकत आलेलो आहे, आणि आताही कुठे योग आला तर ती ऐकतो, याचा जास्त आनंद आहे. तुम्ही ते सगळं इतकी वर्ष सगळ्यांनी टिकवून ठेवलं याचा अभिमान आहे आणि तुमच्याबद्दल आदर आहे. आम्ही जेव्हा हौशी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा जवळजवळ 2 ते 3 पूर्ण नाटकांचं वाचन मुद्रित झालेलं आहे खरं तर, आणि तिकडे एकंदर कामाची पद्धत ही आजही तशीच आहे, टिकून आहे, चांगली आहे. आणि भूतकरू माणसांना प्लॅटफॉर्म देणारी एक संस्था असं मी म्हणेन आकाशवाणी.
4: स्वप्ना अरुण नलावडे यांची प्रतिक्रिया आताच आपण ऐकली, आणि अशाच आणखीन प्रतिक्रिया आपण नक्की ऐकवणारच आहोत. पण ह्या सेलिब्रिटींच्या सुद्धा प्रतिक्रियांमध्ये रेडिओ विषयी असणारी त्यांची आत्मीयता असेल, जवळीक असेल, आलेले अनुभव असतील, हे ऐकताना सुद्धा आपल्याला नक्की आनंद होतोय. आणि अशाच अनेक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. अरविंद बाळेकुंद्री यांनी सांगितले की जुने जे निवेदक होते त्यांची आठवण या निमित्ताने होते, आणि कार्यक्रम होते ते सुद्धा आम्हाला अगदी प्रखरतेने आठवत आहेत आणि एका वेगळ्या विश्वात आम्ही जातोय. विनायक यांनी सांगितले की सर्व कार्यक्रम अगदी आम्ही आनंदाने ऐकतो, एक वेगळा उत्साह दिवसभरासाठी मिळतो. संतोष आंबोरे म्हणतात की रेडिओवरचे सगळे कार्यक्रम हे दर्जेदार असतात, त्यामुळे कुठेतरी विचारांना खतपाणी मिळतं आणि आपल्या मनाचा सुद्धा विकास होतो. खरं आहे, खास उल्लेख करूया आपण ते महिपत देसाई यांचा, वय वर्ष 90 आहे त्यांचं, आणि 1946 पासून ते रेडिओचा कार्यक्रम ऐकतात, म्हणजे त्यांच्या नित्य जीवनाचा तो भागच झालाय. म्हणजे ही गोष्ट सुद्धा किती अभिमानाची आणि आनंदाची आहे. खरं आहे, आणि त्यांच्या मनात आठवणी आहेत त्या म्हणजे सिलोनच्या. खरं हे ऐकताना आपलं मन सुद्धा असं हळुवारपणे भूतकाळात जातं की अरे सिलोन हा शब्दच ऐकला की आपण रमतो, नाही का? खरंय. काशीनाथ पाटील हे सुद्धा 1978 पासून सगळे रेडिओवरचे कार्यक्रम ऐकतायत, आणि त्यांनी सांगितलं की रेडिओवरचे कार्यक्रम ऐकणं हा माझा एक छंद आहे. म्हणजे छंद किती वेगवेगळ्या लोकांचे, कोणी पुस्तकं वाचतायत, पर्यटनाला जातायत, किंवा वेगवेगळे अनेक छंद असतात, पण रेडिओचे कार्यक्रम ऐकणं हा छंद आहे आणि ते छंद ते जोपासतायत, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.
5: खरंय. अरुणा कळसकर पुणे इथून सांगतायत की त्या अगदी शाळेत असल्यापासून त्या रेडिओ ऐकतायत, आणि 12 वाजता जे वनिता मंडळ लागतं तिथे त्यावेळेला त्या अगदी शाळा सुटायची आणि धावत धावत घरी यायच्या. त्यांची आई त्यावेळेला श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण पत्रामार्फत घेत असू, तर त्यांची आई अगदी कायम पत्र लिहायची आणि प्रतिक्रिया नोंदवत असे. याशिवाय SD शिवगुंडे यांनी सुद्धा सांगितलं की 50 वर्ष ते रेडिओ ऐकतायत आणि पुन्हा प्रपंच, कामगार सभा, आपली आवड अशा कार्यक्रमांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. बाळशीराम आणि योगिता जाधव यांनी सुद्धा गम्मत जम्मत, पुन्हा प्रपंच, नभोनाट्य, आपली आवड या कार्यक्रमांचा उल्लेख केलेला आहे. याशिवाय पूनम फल्ले यांनी सांगितलं की त्या लहानपणापासून रेडिओशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आता सध्या त्या मलेशियामध्ये राहतात, पण तिथून सुद्धा आपला कार्यक्रम नेहमी ऐकतात. ही आपल्यासाठी मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? याशिवाय शरद मुळे, प्राची सावे यांनी सुद्धा आपली आवड या कार्यक्रमाचा उल्लेख केलेला आहे. प्रमोद शेंडे, राजन, रुपाली चव्हाण, किरण, सदानंद शिरस्कर, सायली पाटे, नंदिनी सावंत, श्री होन, देवराम म्हात्रे, आशा सोनवणे, चित्रा कर्वे, प्रदीप उपाध्ये, शशिकांत ढवळे यांनी पुन्हा एकदा नाट्यश्रुतिकेचा उल्लेख केला होता. संपदा भाटोडेकर, अशोक सोलकर, विजयंत चितळे, अदिती पिंपळे, प्रमोद देशमुख, वीणा नाडकर्णी, वृंदा जाधव, अनिल चिरलेकर, अतुल दंडवते, प्रकाश खरे, शुभदा पांचाळ, सई सनी फौजदार, बलभीम बाबळसुरे, गायत्री वैशंपान या सगळ्यांनीच की तुम्ही सगळे कार्यक्रम खूप छान करताय, दर्जेदार करताय, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि असेच उत्तमोत्तम कार्यक्रम करत राहा असे आशीर्वाद सुद्धा दिलेले आहेत.
4: असं कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते ना स्वप्ना, तेव्हा थोडस नाही म्हटलं तरी थोडस हवेत गेल्यासारखं वाटतं.
5: आणि मला वाटतं भूषण आजचा दिवस आहे आपल्यासाठी.
4: अगदी अगदी अगदी अगदी आपला पण आहे आणि श्रोत्यांचा सुद्धा नक्कीच आहे. श्रोत्यांसाठी आपण छोटीशी, आता ते आपले कुटुंबाचा भाग आहेत, पण छोटीशी प्रेमळ सूचना आपण त्यांना देऊया. तुमच्या प्रतिक्रिया आपण नक्की घेतोय. फक्त जेव्हा तुम्ही दूरध्वनी कराल किंवा व्हॉट्सअप मेसेजेस कराल तेव्हा अगदी थोडक्यात कमी शब्दात तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, म्हणजे त्याचा उल्लेख आम्हाला करणं तेवढंच सहज सोपे पडेल. तेव्हा दूरध्वनी सुद्धा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही कुठून बोलताय, आपलं नाव काय आहे आणि तुमच्या आठवणी काय आहेत हे अगदी थोडक्यात आम्हाला सांगा. आणि या गीताचा मात्र आता आस्वाद घेऊया.

0: सर्वात पहिल्यांदा तर शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी असं आहे की ज्याच्यावरून आम्ही लहानसे मोठे झालो आहोत, म्हणजे ह्याच्यात काही शंकाच नाही की आकाशवाणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे असं मला मनापासून वाटतं. आणि आठवणी ह्याच आहेत की अत्यंत सुंदर गाणी त्या काळात आम्ही लहान असताना आकाशवाणीवर लागत असत, किंवा बिना का गीतमाला असायची आणि ती नंतर रिपीट झाली होती जेव्हा, तेव्हा तो एक आनंदाचा भाग असायचा. आणि पुढे जेव्हा नंतर आकाशवाणीवरती अनेक वेगवेगळे कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली, तर मला अगदी पक्क आठवते की आई बाबा आम्हाला मुद्दामून ते कार्यक्रम ऐकायला लावायचं. म्हणजे आज जसं टीव्हीचं दिसतं ना की ह्या वेळेला हा कार्यक्रम आहे, तसं त्यावेळेला ते जाहीर व्हायचं. आणि रेडिओ हेच ते सगळ्यात मोठं माध्यम होतं तेव्हा. आणि त्याच्यावर म्हणजे माझं असं म्हणते की मी आकाशवाणीवर, आम्ही आमची पिढी आकाशवाणी आणि त्याच्या गाण्यांवर मोठी झालेलो आहोत.
1: खूप छान अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि आत्ताच आपण ऐकली आनंद इंगळे अभिनेते यांची प्रतिक्रिया, आणि जुन्या आठवणींचा उल्लेख सुद्धा त्यांनी स्वप्न नक्की केलेला आहे. जसे तुम्ही उल्लेख करताय, अनेक जे नामवंत मंडळी आहेत ती सुद्धा आपला कार्यक्रम नक्की ऐकत असतात. आणि विशेष म्हणजे स्वप्न, आपण कार्यक्रम करताना तुलाही हे नक्की जाणवलं असेल, अर्थात आपल्या सगळ्या अर्जींना, की केवळ मुंबई शहरातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं असेल, देशभरातल्या कानाकोपऱ्यातनं असेल आणि परदेशात सुद्धा आपले कार्यक्रम अगदी आवर्जून ऐकले जातात. कारण जसजशी क्रांती होत गेली, टेक्नॉलॉजी सुधारत गेली, अपडेट होत गेली, तसंच आकाशवाणी सुद्धा अनेक माध्यमातून अपडेट होत गेलेली आहे. म्हणूनच न्यूज ऑन एअर हे जे आपलं ॲप आहे, या ॲपच्या माध्यमातून सुद्धा अगदी परदेशात कुठेही असलात तरी आपला कार्यक्रम नक्की तुम्ही ऐकता आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतात.
2: खरंय. आणि ती मला वाटतं, मी जसं मगाशी म्हटलं तसं, आपल्यासाठी एक वेगळी ऊर्जा असते, एक वेगळा उत्साह असतो की वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं श्रोते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आणि अनेक श्रोत्यांना, निवेदक, निर्माते, आरजे यांना भेटण्याची इच्छा असते. आणि आज यातली काही मंडळी रवींद्र नाट्य मंदिर मध्ये आपला जो विशेष कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात आपल्याला भेटणार आहे. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर आणि FM रेनबो वर थेट प्रसारित सुद्धा होणार आहे.
1: अगदी, आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे उत्सव नव चैतन्याचा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो, ते म्हणजे आज आपला आपल्या आकाशवाणीचा वर्धापन दिन आहे. आणि या हा आनंद जर द्विगुणित करायचा असेल तर तुम्ही नक्की या कार्यक्रमाला या. आपला हा कार्यक्रम आहे उत्सव नव चैतन्याचा. आणि याच्यात काय छान छान मेजवानी असणार आहे, तर बालगाणी आहेत, संगीतकार डॉक्टर वर्षा भावे आणि कलांगणचे छोटे दोस्त यांचा विशेष सहभाग आहे. त्याचबरोबर कवितेतला पाऊस आणि प्रेम हा कार्यक्रम सुद्धा असणार आहे. मंदार चोळकर, यामिनी दळवी, रेश्मा कारखानीस यांचा सहभाग आहे या कवितेतला पाऊस आणि प्रेम. तर त्या सरींमध्ये धुंदपणे प्रत्येकाला न्हाऊन जायचं आहे. आणि मल्हार सुरांची बरसात हा सुद्धा विशेष कार्यक्रम आहे. अंकिता जोशी यांचं गायन आहे, निनाद मुळावकर यांचं बासरीवादन आहे आणि मंगेश जगताप यांचे संतूरवादन आहे. आणि आपल्या या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत संजय बोधले सर आणि शैलेश माळोदे सर. तेव्हा आज संध्याकाळी हा कार्यक्रम कुठे आहे स्वप्ना?
2: रवींद्र नाट्य मंदिर,
1: ठीक 5 वाजता. आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. आम्ही सगळे तुमची वाट पाहत आहोत, प्रतीक्षा करत आहोत. तुम्ही रेडिओच्या माध्यमातून तर रेडिओच्या अनेक कार्यक्रमांचा आस्वाद घेत असता, आनंद घेत असता, तर अशाच सरींमध्ये तुम्हाला न्हायचं आहे, या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. हा कार्यक्रम आपला आहे उत्सव नव चैतन्याचा, संध्याकाळी 5 वाजता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. सगळ्यांनी नक्की नक्की नक्की या. हे आपल्या सगळ्या आर्जींकडून, रेडिओ परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे.
2: खरंय. आणि ज्यांना पावसामुळे किंवा इतर काही कामामुळे शक्य होणार नाहीये प्रत्यक्ष येण्यासाठी, तर त्यांना हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर आणि FM रेनबोवर अगदी थेट प्रसारण होणार आहे या कार्यक्रमाचं, तर तिथं सुद्धा या कार्यक्रमाचा ते नक्की आस्वाद घेतील.
1: हो, कारण आपण नक्की अशा श्रोत्यांची सुद्धा काळजी घेणार आहोत की काही श्रोते थोडेसे दूर अंतरावर आहेत, वयोमानानुसार असेल, प्रकृतीनुसार असेल की ते पोहोचू शकणार नाहीयेत, पण तरी ते

0: अनेक राहणारच आहे.
1: हे छानसं गाणं आपण ऐकूया आणि श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत, त्यांचा आपण उल्लेख करणार आहोत. हे गाणं ऐकूया, त्यानंतर 7:10 आपण ऐकणार आहोत बातमीपत्र आणि 7:20 पुन्हा एकदा आपण भेटणार आहोतच रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात.
0: अगदी नक्की.

आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन। आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं। संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं। दरम्यान नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली। नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना आधार देणं आपलं काम आहे, म्हणूनच काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभा आहे, असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। गेल्या दशकात 150 अधिक पेपर फुटले आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रभावित झाले, पण यासाठी कुणालाही शिक्षा झालेली नाही, असं गांधी म्हणाले। हा प्रश्न दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम आहे, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने केलेलं वर्तन अत्यंत वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही, असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ, असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पत्राद्वारे सांगितलं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याबद्दल

0: वांगचुक यांनी त्यांचे आभार मानले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी कालही आंदोलनं करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी काल जाहीर करण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावं लागेल. तसंच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवरील नोंदणीही आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांसाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित केला जाणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. संत सोपानकाका आणि माऊलींच्या पालखीचा बंधूभेट सोहळाही काल पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं काल दर्शन घेतलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मला पालकमंत्री थोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि यावेळेस एआयच्या माध्यमातूनही आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांसह बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बायोगॅस संयंत्राचा एक प्रयोग साकारला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या धानोरा या गावच्या भानुदास वनारे या शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्राचा एक मोठा प्रयोग साकारला आहे. या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी एक पोर्टेबिलिटी किट तयार केली आहे. या पोर्टेबिलिटी किटमध्ये ते बायोगॅस भरून कुठेही त्याचा वापर करू शकतात. तसेच याच बायोगॅस निर्मितीपासून त्यांनी एक वीज निर्मितीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले पोर्टेबिलिटी गॅस किट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. बायोगॅस एका मोठ्या फुग्यासारख्या कंटेनर किटमध्ये भरून तो कुठेही वाहून नेता येत असल्यामुळे शेतात आणि शेतघरात याचा कुठेही स्वयंपाकाला लागणारा गॅस तसेच लाईटसाठी याचा उपयोग शक्य होत आहे. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे इतर शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
0: आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 हा सामना सुरू होईल. उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळवले जातील. गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात बळीराजा सुखावला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जुलै महिन्यात आठवडाभर दडी मारलेला पाऊस 21 जुलैपासून बरसू लागल्यानं शेतकरी राजा सुखावला. धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 73,871.56 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण 34% असलं

0: तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते 6% कमी आहे. मागील वर्षी 1 जून पासून जुलैपर्यंत 496.8 मिलीमीटर पाऊस पडला होता, परंतु यंदा केवळ 335.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पेरण्या खोळंबल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पाऊसधारा कोसळत असल्यानं रोवणीच्या कामाला वेग येईल असा अंदाज आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
1: राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती. या पावसानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातला पाणी पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आजही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन. आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज आहे 23 जुलै, वार आहे गुरुवार आणि रेनबो फंडेच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही आहोत तुमच्यासोबत. मी तुमचा भूषण आणि
1: मी स्वप्ना.
0: आज आपल्या आकाशवाणीचा वर्धापन दिवस आहे. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण हा दिवस अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा करतोय. 5 वाजल्यापासून आपली ही हा प्रवास सुरू झालेला आहे. सुरांचा असेल, संवादाचा असेल, काय स्वप्ना? 5 वाजल्यापासून तू आहेस. श्रोत्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणतात?
1: होते मी म्हंटल ना की अगदी लहानपणापासून त्यांच्या आठवणी आता जाग्या झालेल्या आहेत या निमित्तानं. श्रद्धा कर्णिकांनी तर सांगितलंय आकाशवाणी म्हणजे जीवन राणी झालेली आहे त्यांच्यासाठी. याशिवाय अविनाश धोत्रे, अनघा धोत्रे यांनी सांगितलं की त्यांची आई वनिता मंडळ हा कार्यक्रम नियमित ऐकायची. आज आई नाही आहेत त्यांच्या, पण त्या निमित्तानं आईची आठवण त्यांना आलेली आहे. एक भावनिक आपण म्हणू शकतो ना, एक छान भावनिक आपली जी आठवण किंवा नाळ जोडली गेलेली आहे आकाशवाणीची, ती या निमित्तानं कळते. याशिवाय श्रीकांत पाटणकर यांनी सांगितलं की आकाशवाणी म्हणजे त्यांच्यासाठी घड्याळ आहे. सकाळी मंगल प्रभातची सनई वाजली की ते उठायचे, कामगार सभा लागलं की शाळेत जायचे, आणि संध्याकाळी म्हणजे शाळा क्लास वगैरे सगळं आटपून बातम्या जेव्हा संध्याकाळी लागायच्या त्यावेळेला ते बरोबर घरी पोहोचलेले असायचे. त्यामुळे आकाशवाणी म्हणजे त्यांच्यासाठी एक घड्याळ
0: होतं.
1: याशिवाय केतकी संत, केशव संत, विजय बावलकर, संजय कुलकर्णी यांनी खास सौदीहून आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. याशिवाय शुभदा सामंत, सुरेश बावकर, सुजाता पाटणकर, मनोहर सावंत, चंद्रशेखर कुलकर्णी, सुनील बर्वे, संपदा भाटवडेकर, विनायक गोडसे, निनाद मुळावकर, ऋग्वेद देशपांडे आणि अजूनही अनेक मेसेजेस आहेत. आपण घेत आहोत, त्याची नोंद करतो आहोत. या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना आणि अर्थातच इतर श्रोत्यांना सुद्धा या आपल्या दिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिलेल्या आहेत. रवींद्र खरे यांनी सांगितलं की ते एक छान डायरी लिहिण्याची त्यांची सवय आहे, आणि असे जर आपल्या आकाशवाणीवरचे जे काही चांगले कार्यक्रम आहेत त्या चांगल्या कार्यक्रमाची ते नोंद या डायरीमध्ये या निमित्तानं करत असतात.
0: खूप छान. आता या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय, त्यांचे अनुभव आपण ऐकतोय. मला तुला विचारायचं स्वप्ना, रेडिओवरचा तुझा अनुभव, तुझी आठवण काय सांगशील?
1: अरे खूप छान आहे. आणि मी जसं म्हटलं तसं की हे श्रोत्यांचं प्रेम म्हणा किंवा श्रोत्यांचे आशीर्वाद एक वेगळा उत्साह देत असतातच. आणि मी आकाशवाणीशी जवळपास गेली 10 वर्षापासून जोडले गेलेली आहे. आणि वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं आपण करत असतो, दिनविशेष म्हणा किंवा त्या त्या विषयी, तेव्हा किती अभ्यास करावा लागतो. अभ्यास पूर्ण कार्यक्रम आपण करत असतो आणि इतर वेळेला नोकरी सांभाळत किंवा इतर आपले सगळे ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सांभाळत कार्यक्रम करताना 3 तास इथं जे जातात पटकन अगदी उत्साहात गाणी आणि असं कळतं. 5 वाजता कार्यक्रम सुरू झाला, 8 वाजले सुद्धा, आणि ती एनर्जी घेऊन पुन्हा पुढच्या आठवड्यात कार्यक्रम करण्यासाठीची ती एनर्जी आपल्याला पुरेशी असते.
0: नक्कीच, आपण आठवड्यात एकदा भेटत असतो किंवा महिन्यातनं 2 दा असेल 3 दा असेल 4 दा असेल जसं जसं शक्य असेल आपण कार्यक्रम सादर करत असतो. या सर्व श्रोत्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत, पण काही अशा खास श्रोत्यांची आपण सुद्धा आठवण नक्की काढणार आहोत की जे श्रोते आहेत ते नुसते श्रोते नाहीत तर ते संगीताचे अभ्यासक सुद्धा होते आणि कार्यक्रमात आपल्या प्रत्येकाच्या कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. ते मी विशेष उल्लेख करेन, ते म्हणजे सुभाष जोशी आणि सुधाकर शेणोलीकर. आज ते देहरूपाने आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्याही आठवणी नक्की आपल्यापर्यंत आहेत, कारण अनेक कार्यक्रमांसंदर्भातला त्यांचा अभ्यास हा दांडगा होता. गीतकार असतील, संगीतकार असतील किंवा गायक असतील, चित्रपट असतील, यांची त्यांना सखोल माहिती होती. आणि कुठेतरी आपल्या आरजे मंडळींना सुद्धा त्यांच्या या ज्ञानाचा नक्की उपयोग व्हायचा. त्यामुळे जितके श्रम, जितके कष्ट आपण घेतो तितकेच श्रम म्हणा किंवा त्यांनी दिलेल्या सूचना असतील ह्या सुद्धा आपल्यासाठी कार्यक्रम सादर करताना नक्की महत्वाच्या असायच्या. त्यांच्याप्रमाणेच अनेक श्रोते जे आज देहरूपाने नाही आहेत पण जे नित्य नियमाने आपला कार्यक्रम नक्की ऐकायचे अशांची सुद्धा आठवण आपण आज नक्की काढत आहोत.

0: हे गीत सुद्धा उत्साह वाढवणारं आहे स्वप्ना नक्कीच, आणि आपल्यापर्यंत अनेक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जातातच आहेत, येतातच आहेत.
1: अगदी बरोबर. मला वाटतं आपण सुद्धा या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये थोडस विसरलेलो आहोत स्वतःला, आणि त्यामुळे कुठेतरी
0: हरवून गेलेलो आहोत. उत्साह आहे.
1: खरंय खरंय. आणि मला वाटतं भूषण, तू सुद्धा आकाशवाणीशी खूप अनेक वर्ष जोडला गेलेला आहे आणि आपण हा कार्यक्रम पहिल्यांदाच
0: करतोय,
1: तर तुझा अनुभव मला नक्कीच ऐकायला आवडेल की कसं आहे तुझं आकाशवाणीशी नातं किंवा एकंदरीत तुझा हा प्रवास.
0: हो नक्कीच, माझा प्रवास सुद्धा आनंददायी उत्साही आहे. जशा श्रोत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत अगदी तसाच आहे. मलाही 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्यावेळेला कार्यक्रम करायला स्वतंत्रपणे सुरुवात केली होती त्यावेळेला ना मी 5 ते 8 हा कार्यक्रम म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत करतोच आहे. पण पूर्वी ना 6 वाजता स्वरप्रभा हा आपला कार्यक्रम असायचा आणि मग 7 वाजता आसपास खास हा कार्यक्रम असायचा. म्हणजे त्याच्यातही आपण दिनविशेष घेतच होतो, जसे आता घेतोय, घडामोडी असतील, हॅपनिंग्स असतील, या सगळ्याचा समावेश आपण नेहमी करायचो. तर आता कार्यक्रमाचं नाव बदललेलं आहे, आता आपण रेनबो फंडे सादर करतोय, पण तोच प्रवास सुरू आहे, तोच उत्साह सुरू आहे. या कार्यक्रमामुळे मी सुद्धा वैचारिकदृष्ट्या नक्कीच समृद्ध झालेलो आहे, अनुभवांची शिदोरी माझ्यासोबत आहे आणि श्रोत्यांकडनं सुद्धा खूप काही मला शिकता आलं. या निमित्ताने अनेक श्रोत्यांकडनं अनेक माहिती मिळाली. मला काही मदत हवी असेल तर अनेक श्रोत्यांनी मदत केली आहे, ती म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठली गाणी हवी असतील, कुठला संदर्भ हवा असेल, तर असे संदर्भ देणारे सुद्धा श्रोते आपल्याकडे खूप होते आहेत आणि राहणार आहेत. सुहास पांडेंनी आठवण आपली सांगितलेली आहे की आता श्रोत्यांचा सुद्धा आपण नक्की दखल घेऊया की 60 वर्ष ते कार्यक्रम ऐकतायत आणि त्यांनी आठवण केले की आकाशवाणीचं मुंबई अ आणि मुंबई क म्हणजे मग त्यांनी हे केलेलं आहे. बरं, आपले काही श्रोते आहेत की जे बघू शकत नाही, दृष्टीहीन आहे, तरीही म्हणजे पंढरीनाथ काबाडी असतील, त्यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांचं वय आज 94 आहे. या वयातही ते रोज आपला कार्यक्रम ऐकतायत आणि सगळ्या आर्जींना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुकाराम डांगे आहेत, त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत. स्मिता प्रधान यांनी जुन्या कार्यक्रमांची आठवण सांगितली आहे आणि त्यांनी हे कार्यक्रम तर छान असायचेच पण त्यांनी खास उल्लेख केला आहे ते म्हणजे बातम्या वाचणारे जे निवेदक होते पूर्वीचे, म्हणजे आताचेही चांगलेच आहेत पण पूर्वीचे निवेदक जे होते त्यांची स्वतंत्र शैली होती आणि ती अजूनही आमच्या मनात आहे, स्मरणात आहे. प्रांजल गुर्जर ह्या सुद्धा 1965 पासून कार्यक्रम ऐकतायत आणि त्यांचा दिनक्रम सुद्धा त्या वेळेनुसार आहे आणि त्यांनी सांगितलं की अगदी 1965 साल असेल किंवा त्यानंतरचं युद्ध झालं असेल तर त्यावेळेचं विश्वासार्ह माध्यम म्हणजे रेडिओ, ही त्यांनी दाखवलेला जो विश्वास आहे आपल्या रेडिओ माध्यमावर हा खरंच दखल घेण्याजोगा आहे. आणि नेत्रा दिवाडकर यांनी सुद्धा सगळे कार्यक्रम आम्ही ऐकतो, सगळ्या आर्जींना शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांचे कार्यक्रम अत्यंत उत्साहाचे असे असतात.
1: अगदी बरोबर आहे. आणि मला वाटतं श्रोत्यांचे हे आशीर्वाद किंवा श्रोत्यांचं हे प्रेम न थांबणार आहे आणि ते थांबूच नये.
0: अगदी
1: वाटतंय, पण वेळाअभावी आपल्याला सगळ्यांची नावं नाही घेता आली तरी सुद्धा त्यासाठी मी आधीच माफी मागते सगळ्या श्रोत्यांची, पण असंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या तुमचं. 7:30 झालेली आहेत आणि आपण ऐकणार आहोत एक प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल्स सिस्टम ऑफ प्रोडक्टिव्हिटी आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला कार्यक्रम असणार आहे, आपला संवाद असणार आहे. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल्स सिस्टम ऑफ प्रोडक्टिव्हिटी.
2: जाहीर सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
3: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवी आहे आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. IIM अहमदाबादचे पदवीधर, माजी IAS अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
4: नमस्कार.
3: सर, तुम्ही सांगितलं की आध्यात्मिकता म्हणजे जगापासून दूर जायचं असं नाहीये, खरं तर मग माहोपेक्षा या गैरसमजाला अजून कसं दूर करते?
4: बघा, संसार सोडणं फार सोपं असते. कोणी जाऊ शकतो.
5: बरोबर.
4: तुमचे परिवार सोडा, हे सोडा, हिमालयकडे जा, राहा तिथे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण दैनंदिन जगामध्ये जगणं, तुमचे चॅलेंजेसला फेस करणे, तिथे तुम्हाला यश प्राप्त करणे, तुमच्या कुटुंबियांमध्ये तुम्ही आनंद पसरावं, तुमच्या मित्रांमध्ये आनंद पसरावा, त्यांच्यासाठी परोपकार करावा, तोच तर जगणं आहे. पळून जाणं फार सोपं असतो. त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये फक्त क्वालिटी इम्प्रूव्ह करा. माहोपेक्षा तुमचे जे क्वालिटी आहे तुमची, ते तुमची क्वालिटी वाढवून देणार.
5: बरोबर.
4: कार्य दैनंदिन करतेच राहणार आहे. असं नाहीये की तुम्ही काय नवीन काहीतरी करणार. मी कधी म्हणत नाही की सकाळी उठून हे करा नाही ते. माझे थोडेसे गायडन्स असते की सकाळी उठून जेव्हा तुम्ही कुठे बाहेर गेले किंवा तुम्ही बसलेले आहात एकटे, तर सर्वप्रथम गेलेला जो दिवस आहे त्यामध्ये कोणतेही तीन व्यक्ती निवडा ज्यांना तुम्ही धन्यवाद करू शकता. मी काल दुपारी जेवलो, तिथे पंगत होती आणि त्या माणसांनी मला किती प्रेमाने ते चपाती दिली किंवा पोळी दिली.

0: त्याला तुम्ही धन्यवाद करू शकता. माझे घराचे माझे गृहिणी आहे घरामध्ये, माझी मिसेसनी खूप चांगला माझ्यासाठी एक माझे कपडे ड्रेस तयार करून दिले, त्यांना तुम्ही धन्यवाद देऊ शकता. कोणत्याही तीन व्यक्तीला मिनिमम तुम्ही जर धन्यवाद देऊन सुरुवात केली दिवसाची, माझ्या तितकंच म्हणणं आहे, फार जास्त त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही आहे. ते तरी करता येईल ना की नाही?
1: अगदीच अगदीच, ते तर करता येणं शक्य आहे. नक्की सर. आणि या महापेक्षा चळवळीची मग भविष्यातली वाटचाल कशी असेल, त्याबद्दल काय सांगाल?
0: भविष्यामध्ये मैं अकेला ही निकला था जानी में मंजिल, मगर लोग जुड़ते गए, कारण बढ़ता गए, असच मला उम्मीद आहे. माझा अचेतन मन माझ्या बरोबर आहे आणि मी खरोखर मनापासून परोपकार साठी करत आहे. लोग येणार आणि लोग माझ्यासाठी नाही येणार, त्यांचे जीवनाला मध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी, आनंद वाढवण्यासाठी येणार, याची मला खात्री आहे.
1: बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न सर. आज जर श्रोत्यांनी आजच्या कार्यक्रमातून जर एकच महत्वाची गोष्ट त्यांच्या मनात कायम पक्की करायची असेल, तर ती गोष्ट कोणती? ती जाता जाता सांगा.
0: स्वतः बरोबर खरं रहा, बी ट्रूथफुल टू युअरसेल्फ. लपू नका, लाजू नका, घाबरू नका, आरसामध्ये स्वतःला बघा, स्वतः बरोबर तुम्ही एकाग्र होऊन जा. आणि तीन मंत्र जे मी सांगितले तेच, एक शब्द, एकाग्रता, क्षमा आणि परोपकार, याच्याकडे लक्ष द्या. आपोआप तुमचे जीवनमध्ये खूप बदल होईल, आनंद वाढेल.
2: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in.
1: सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे माहोपेक्षासाठी एक साधारण प्रशिक्षण तरी घेणं फार महत्वाचं आहे, किंवा प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. तर या प्रशिक्षणाची नक्की पद्धत कशी असते, हे प्रशिक्षण किती दिवसाचं असतं आणि कशा रीतीने आपण हे पूर्ण करू शकतो?
0: आमची जी फॉर्मल प्रशिक्षण आहे ते तीन स्टेजेसमध्ये असतं.
1: बरं.
0: पहिला असतो एक दिवसाचा, ज्याला आम्ही म्हणतो प्रायमरी, म्हणजे त्याच्यामध्ये जे मूल सिद्धांत आहेत किंवा तुमचं मन कसं काम करतो त्याच्याबद्दल सगळं आम्ही प्रेझेंटेशन करतो, व्यवस्थित सांगतो. एक दिवसाचा कार्यक्रम असतो, सकाळी 9:30 पासून सुरू होतो आणि 5:30 पर्यंत संपतो.
1: ओके.
0: तो आहे प्रायमरी.
1: बर.
0: जे लोक त्याच्यामधून पास होतात किंवा ज्यांना ते क्वालिफाय झाले, तर त्याच्यानंतर दुसरा असतो, तो मेन आहे, तोला आम्ही म्हणतो इंटरमिडिएट.
1: बर.
0: तो असतो 2 दिवसाचा आणि त्याच्यामध्ये 2 दिवस 9:30 ते 5:30, 9:30 ते 5:30 असा सेशन्स असतात. मध्ये आम्ही ब्रेक देतो, म्हणजे असं नाही की कंटिन्यूअस आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे एक चहाचा ब्रेक असतो, त्याच्यानंतर लंच दुपारची जेवणासाठी थोडा एक तास आम्ही देतो, नंतर संध्याकाळी चहा असते आणि 5:30 आम्ही संपवतो. तर हे 2 दिवसाचे जे इंटरमिडिएट आहे, तर सर्वात महत्वाचं आहे आणि ते ज्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यानंतर इमिडिएटली त्यांना त्याचे जे बदल आहे त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांचे आजूबाजूचे लोकांचे बरोबरचे संबंध, हे सगळं सुधारण्याची सुरुवात तेव्हापासून सुरू होते. आणि तिसरा स्टेज आहे, त्याला आम्ही म्हणतो ऍडव्हान्स्ड. ते फार हाय लेवलवर आहे, त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स आणि ते खूप सायंटिफिक आहे. पण ज्या ज्या लोकांनी इंटरमिडिएट केलं ते त्याच्यासाठी ते क्वालिफाईड असतात, ते येऊ शकतात. तो पण 1 दिवसाचा आहे.
1: अच्छा.
0: पण त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी कव्हर करतो, क्वांटम मध्ये काय असते, ते तुमच्या मनामध्ये कसं क्वांटम काम करतो, त्याची कमांड कसं द्यायची, परत पैसेबद्दल आम्ही सांगतो, पैसेबद्दल तुमचे काय विचार आहेत, तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करू शकता, थोडा तो प्रॅक्टिकल आणि चेतन आणि अचेतन दोघांच्या दृष्टिकोनातून आम्ही शिकवतो.
1: फार महत्वाचं. बरोबर. पण मग सर, हे प्रशिक्षण पूर्ण करण्यापूर्वी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर झालेल्या बदलांविषयी काही तुम्ही सांगू शकाल का, एखादं उदाहरण? असं
0: उदाहरण तर खूप आहेत. मी 10,000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे, पण खूप सक्सेस रेट खूप आहे आमचा. पण एक इमिडिएट आता तुम्हाला एकदम आता हल्ली झालेले 2 गोष्टी सांगतो. एक गृहस्थ माझ्याकडे आले, म्हणाले साहेब माझ्या जीवनात कोणतेही काम मी केलं की यश मिळत नाही, ज्या गोष्टीला मी हात लावतो तो मी फेल होतो. मी म्हटलं ठीक आहे, मी त्याच्याशी बोलत होतो. मी म्हटलं तुमच्या लहानपणामध्ये तुमच्याविषयी लोकांचे काय विचार होते.

0: तुमचे काय विचार होते? बोलताना बोलताना त्यांनी सांगितलं की माझी आई नेहमी मला म्हणायची की तू बंड आहे. आणि मी म्हटलं बंड म्हणजे काय? म्हणजे बंड म्हणजे रेव्होल्युशनरी, रिबल. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, कोणीही बंड माणूस असेल त्याचा शेवट काय असतो, म्हणजे कुठे जातो तो? म्हणे एकतर बंड माणूस खूप यशस्वी होतो आणि जिंकतो, किंवा तो टोटल फेलियर होऊन जातो. म्हटलं भाऊ लोकांनी तुला सांगितलं तू बंड आहे, तू ते एक्सेप्ट केला, त्याला स्वीकारलं, अचेतन मनला सांगितलं मी बंड आहे, अचेतन मन म्हणाला येस सर, बरोबर आहे, हो म्हणाला. त्यांनी तुम्हाला आतमध्ये तुमचे जे काही तुमचे बिहेवियर आहे, पॅटर्न्स आहे, तुमचे जे काही रिस्पॉन्स आहे, सगळं त्यांनी तुम्हाला बंड बनवून टाकला. आणि शेवटी बंड एकतर खूप यशस्वी होईल किंवा फेलियर.
1: बरोबर.
0: पॉझिटिव्ह कठीण असते, निगेटिव्ह सोपं असते. तर अंतर्मन काय म्हणतो? सोपा आहे ना, बंड व्हायचं आहे ना, फेलियर करून टाका. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीला हात लावतात त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही.
1: बरोबर.
0: त्याला मी हे बोललो, त्याला विचार कसं करायचं आहे, त्यांना काही आम्ही सेंटेन्सेस दिले, ट्रेनिंग दिलं, आज तो यशस्वी झालाय. आणि ते यश कधी मिळालं त्याला? मग बघा, त्या गोष्टीला मी म्हटलं ना हल्ली झालेलं आहे, 6 महिने पण नाही झाले. येऊन मला त्यांनी फीडबॅक दिला, बोलू साहेब आता एकदम चेंज झाला, असं कसं झालं? म्हटलं मी काही जादू नाही केली, हे तुम्ही स्वतःवर तुम्ही थोडासा कमांड सिस्टम बदलली आहे, दुसरं काहीच नाही केलं.
1: बरोबर. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी 100 ईत प्रवेश करते, मला वाटते खरंच आनंदाची गोष्ट आहे. ह्या निमित्ताने मला आमच्याकडे प्रथम रेडिओ आला त्याची आठवण झाली. आणि त्या काळामध्ये, म्हणजे आता जवळजवळ 60 वर्षापूर्वीची गोष्ट जर विचार केला, तर त्या काळचे सगळे कार्यक्रम आठवले तरी खूप मनोरंजन आणि त्याच्याबरोबरच प्रबोधन असं दोन्ही ह्या कार्यक्रमांनी होत होतं. त्या पिढीचं मनोरंजन केलंच, पण अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा त्या काळामध्ये आम्ही ऐकलेले आहेत. अनेक दिग्गज कवी, संगीत क्षेत्रातले मान्यवर लेखक हे लोक आकाशवाणीमध्ये प्रत्यक्ष काम करत होते त्या काळामध्ये. म्हणजे मला आठवते तर मर्ढेकरांपासून अनेक लेखक, म्हणजे मग अगदी महेश केळुसकरांपर्यंत ह्या कवी लेखकांनी आकाशवाणीवर काम केलेलं आहे. लहानपणी मी अनेक कार्यक्रमांचं असं प्रक्षेपण होत होतं ते आम्ही ऐकत होतो. म्हणजे मला आठवते तो एक गंमत जम्मत सारखा कार्यक्रम ज्याच्यामध्ये लहान मुलांना एक खूप चांगलं

0: प्रोत्साहन मिळत होतं. त्यांना सांगितलं जायचं की तुम्हाला कार्यक्रम आवडला तर पत्र पाठवा वगैरे. आणि मला आठवते त्या काळामध्ये मी पत्र पाठवलेलं होतं आणि माझं नाव आकाशवाणीवर त्यावेळेला आलं होतं. त्याचा इतका आनंद झाला होता की आपलं पत्र वाचलं गेलं तिथे. त्यामुळे ह्या अशी आकाशवाणी आज जंभरीमध्ये प्रवेश करते ह्याचा आनंद आहे. आणि तिने आणखीन टिकावं या आजच्या सगळ्या काळामध्ये जिथे सगळा एक सोशल मीडिया राज्य करायला लागलंय, अशा काळामध्ये आकाशवाणीने आपलं एक सत्व आणि एक प्रांजळ मनोरंजन करण्याचं काम आणि लोकांना काहीतरी सकस आणि समृद्ध देण्याचं काम कायम केलेलं आहे ते असंच करत राहू देत. त्यासाठी मी आकाशवाणीला खूप मनपूर्वक शुभेच्छा देते.
1: कवयित्री नीरजा यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे आकाशवाणी वर्धापन दिवसाच्या निमित्तानं. खरं तर वेळ कमी आहे भूषण आपल्याकडे, पण श्रोत्यांचं प्रेम मात्र भरभरून आहे.
2: अगदी, आणि हा श्रोत्यांचा उत्साह सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतोय. गौतम भिंगारडे हे प्रवासात आहेत.
1: बरं,
2: त्यांच्यासारखेच अनेक श्रोते आहेत की जे सकाळी मॉर्निंग वॉक करताना, योगासनं करताना आपला कार्यक्रम ऐकत असतात. आणि विशेष उल्लेख आपण करूया अविनाश दिवेकर यांचा, जे आपले नियमित श्रोता आहेत आणि सध्या ते जर्मनीमध्ये आहेत. आणि जर्मनीमध्ये ते आपल्या कुटुंबीय सोबत आपला हा कार्यक्रम ऐकतायत.
1: क्या बात है. शिल्पा तोरणकर, ज्योतिप्रकाश देशपांडे, मिलिंद राणे, संदेश, संजय कुलकर्णी, चित्र आठवले, गोपाळ मेढेकर, गौरी ठाकूर देसाई, प्रवीण पारखी, मालिनी बागवे, विनया लाभे, मंगेश घरत, नम्रता सावंत आणि अनेक श्रोते
2: हो,
1: ज्यांनी आपल्याला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेले आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि काही वेळेअभावी आपण ज्यांची नावं घेतलेली नाहीयेत पुन्हा
2: हो,
1: एकदा आपण त्यांची माफी मागणार आहोत. आणि श्रोते हो, तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असेच कायमस्वरूपी आमच्या सोबत राहू दे.
2: हो नक्कीच. आणि त्यांचा हा जो उत्साह आहे आजच्या कार्यक्रमाला सुद्धा अनेक श्रोते येणार आहेत असा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
1: अगदी बरोबर. 7:44 आणि 48 सेकंद झालेली आहेत. आणि यानंतर 7:45 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.
2: बरोबर.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा तिसरा भाग.
1: खंडप्राय भारतात प्रवेश करण्यासाठी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं मुंबई बंदर युरोप अमेरिकेतून येणाऱ्या व्यापारी आणि प्रवासी जहाजांसाठी प्रथम पसंतीचं ठिकाण झालं. मुंबईत असलेल्या रेल्वेचा उपयोग करून देशात कुठेही जाणं सोयीचं होतं. त्यामुळं मुंबईत देशी परदेशी लोकांचा पायरव वाढला. मुंबईतला व्यापार वाढायला लागला. मुंबईत लक्ष्मीचा वास सुरू झाला. कालवा सुरू झाल्यानंतरच्या वर्ष दोन वर्षातच इंडो युरोपियन टेलिग्राफ कंपनी सुरू झाली. त्यामुळं संदेश वहन शीघ्र गतीनं होऊ लागलं. याचाही फायदा मुंबईला मिळाला.
2: देशी परदेशी बँका, इन्शुरन्स कंपन्या, व्यापारी पेढ्या, जहाज कंपन्यांची कार्यालय मुंबईत सुरू करणं आवश्यक झालं. देशातल्या व्यापाऱ्यांनाही आपापली मुख्य कार्यालय मुंबईत उघडावी लागली. 1869 नंतर इंग्लंडहून मुंबईत किंवा देशाच्या विविध भागात नियुक्तीवर येणारे किंवा मुंबईतून मायदेशी इंग्लंडला जाणारे गव्हर्नर, व्हाईसरॉय, बडे लष्करी आणि मुलकी अधिकारी यांच्या खाशा स्वाऱ्या, युरोप अमेरिकेतून येणारे फिरस्ते याच मार्गाने येऊन मुंबईच्या अपोलो बंदरात उतरत. या अपोलो बंदरावरच आजचं गेटवे ऑफ इंडिया उभं आहे. भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया किंवा गेट टू इंडिया अशी ओळख मिळाली.

0: ओळखीचं दृश्य स्वरूपातलं प्रतीक म्हणून अपोलो बंदरात भव्य प्रवेशद्वाराची उभारणी करावी अशी इच्छा पंचम जॉर्ज यांनी व्यक्त केली होती. त्रिखंडावर राज्य करणाऱ्या सम्राटाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वसाहतीचे राज्यकर्ते तत्परतेनं पुढे सरसावले नसते तरच नवल.
1: ब्रिटिश भारताचं मध्यवर्ती सरकार लगेच कामाला लागलं. गेटवे ऑफ इंडिया मुंबईत उभारण्यात येणार असल्यामुळं मुंबईकरांच्या माहितीसाठी मुंबईतल्या वर्तमानपत्रात फेब्रुवारी 1912 दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावित वास्तूच्या बांधकामाविषयी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. हे पत्रक अत्यंत त्रोटक होतं. त्यात केवळ राजाच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शामियानाच्या धर्तीवर संगमरवरी दगडात ही वास्तू उभारण्यात येणार असून त्यासाठी 8 लाख रुपयांचा खर्च येईल आणि त्यातले 2 लाख रुपये भारत सरकार, 3 लाख रुपये मुंबई सरकार देणार असून खर्चाचा उर्वरित भार मुंबई महानगरपालिका म्हणजेच बॉम्बे म्युन्सिपॅलिटी आणि पोर्ट ट्रस्ट उचलेल असा उल्लेख होता. परंतु त्यात या वास्तूचं नेमकं स्वरूप कसं असेल, तिचं आरेखन कोण तयार करणार, बांधकामाच्या 8 लाख रुपयांच्या खर्चात केवळ या वास्तूचं बांधकाम गृहीत धरण्यात आलंय की आजूबाजूच्या परिसराच्या विकासाचा खर्चही गृहीत धरण्यात आलाय, याविषयी काहीही लिहिलेलं नव्हतं. गंमत म्हणजे मुंबईकरांनी याविषयी आपल्या सूचना आणि मतं मोकळेपणानं व्यक्त करावीत असं आवाहन मात्र करण्यात आलं होतं.
0: सरकारी कारभार कसा चालतो याचा आहे प्रसिद्धी पत्रक म्हणजे उत्तम नमुना होता. पुरेशी माहिती न देता प्रसिद्ध केलेल्या या पत्रकानं मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण केला. राजाच्या इच्छेप्रमाणे तात्पुरत्या शामियान्याच्या धर्तीवर वास्तू बांधण्यात येणार आहे एवढाच या पत्रकात उल्लेख होता. म्हणजे नेमकं काय करणार याची काहीच माहिती दिलेली नसल्यामुळं मुंबईकरांनी ती वास्तू शामियान्यासारखी पांढऱ्या रंगाची आणि घुमटदारी असेल असं गृहीत धरलं आणि सरकारवर टीकेचा भडीमार करायला सुरुवात केली.
1: मुंबई महानगरपालिकेला मात्र सामान्य जनतेप्रमाणे वागून चालणार नव्हतं. सरकारनं केलेली सूचना हा महानगरपालिकेसाठी जणू आदेशच असल्यामुळं 19 फेब्रुवारी 1912 रोजी सर फिरोज शाह मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महानगरपालिकेच्या सभेत गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाच्या खर्चाचा काही हिस्सा उचलण्यासाठी सावध मान्यता देण्यात आली. सावध एवढ्यासाठीच की प्रस्तावित वास्तूच्या बांधकामाचा कोणताही तपशील देण्यात आलेला नव्हता. पण सरकारनं सूचना केली आहे म्हटल्यावर काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं. महानगरपालिकेचा हिस्सा ठरवण्यासाठी सर इब्राहिम रहिमतुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनशा वाच्छा, जेम्स मॅकडोनाल्ड, जोसेफ बाप्टिस्टा, सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर इत्यादी सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली.
0: या समितीनं गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाचा तपशील घेऊन नंतर त्यातला महानगरपालिकेचा हिस्सा निश्चित करायचा होता. शिवाय केवळ गेटवे ऑफ इंडियाची एकांडी वास्तू न बांधता त्या वास्तूला शोभा येण्यासाठी आजूबाजूच्या परिसराचाही विकास करण्यात यावा यासाठी आग्रह धरायचा होता. ज्या ठिकाणी निर्णय घेणं अवघड असतं त्या ठिकाणी समिती नेमायची ही पद्धत त्या काळातही होती असा याचा अर्थ.
1: वर्तमानपत्रातून फारच टीका व्हायला लागली तशी सरकारला आपली चूक कळली. शेवटी सरकारनं मुंबईकरांच्या भावनांची दखल घेतली. अपोलो बंदरावर उभारल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूच्या स्वरूपाची कल्पना जनतेला यावी म्हणून आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांच्या कल्पनेतून उतरलेल्या वास्तूचं संकल्पचित्र 29 मार्च 1912 रोजीच्या द बॉम्बे गॅझेट आणि द टाइम्स ऑफ इंडिया या मुंबईच्या 2 आघाडीच्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आलं. ही वास्तू पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या तात्पुरत्या मुघल शैलीतल्या शामियान्याची हुबेहूब नक्कल होती. अपोलो बंदरावर उभारण्यात येणारी ही वास्तू आणि तिच्या रचनेबाबत जनतेनं केलेल्या टीकेचं स्वागत आणि सूचनांचा अवश्य विचार केला जाईल असंही सरकारनं जाहीर केलं.
0: जॉर्ज विटेट याच्या संकल्पनेतून उतरलेली ही वास्तू म्हणजे राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या तात्पुरत्या शामियान्याची जणू प्रतिकृतीच होती. त्याचप्रमाणे भारताचं प्रवेशद्वार म्हणून भूमिका निभावणार असल्यामुळं ती समोर

0: चित्रातून कशी दिसेल याचा या डिझाईनमध्ये प्रामुख्यानं विचार केला आहे असं सरकारनं म्हटलं होतं. परदेशातून येणारे बडे पाहुणे समुद्रामार्गे येत असल्यामुळं मुंबईच्या किनाऱ्यावरची ही भव्य वास्तू दूरवरून समुद्रातूनच त्यांच्या नजरेस पडावी आणि आपण ब्रिटिश साम्राज्याचा मुकुटमणी असलेल्या भारताच्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचलो आहोत हे त्यांच्या लक्षात यावं यासाठी शामियान्याच्या धर्तीवर बेतलेलं डिझाईन निवडलं गेलं आहे हे लक्षात घेण्याचं आवाहन सरकारनं जनतेला केलं होतं.
1: आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा तिसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोते, आताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आणि स्वप्ना या कार्यक्रमाला सुद्धा अत्यंत छान असा प्रतिसाद सर्व श्रोत्यांकडून आपल्याला मिळतोय. छान छान प्रतिक्रिया येत आहेत आणि हा कार्यक्रम सुद्धा जेव्हापासून सुरू झालेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईची ओळख वेगळ्या अर्थाने झाली, वेगळा दृष्टिकोन मिळाला असं आपल्याला श्रोते सांगतायत. तर असे जे आपण कार्यक्रम सादर करतो असेच पूर्वीचे अमृत कलश असेल जो अनघा मोडक यांनी सादर केला होता त्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यापूर्वी सायन्स कॉर्नर हा सुद्धा कार्यक्रम होता एफ एम रेनबोवर, दर शुक्रवारी तो लागायचा याची आठवण सुद्धा अनेक श्रोत्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. अनंत महाजनी यांनी एक वेगळा उल्लेख केला आहे, तो म्हणजे खास मला सांगायला आवडेल की अनेक कार्यक्रम तर आवडत आहेत पण त्याचबरोबर त्या कार्यक्रमांना असणारं संगीत असेल, त्याचं जे गीत असेल हे सुद्धा आम्हाला मनापासून आवडतंय. आता अज्ञात मुंबईचंच बघ ना, हे जे गीत आहे हे सुद्धा मनापासून आवडल्याचं त्यांनी उल्लेख केलेला आहे. अचला गरत यांची सुद्धा आपण खास नोंद घेणार आहोत कारण त्यांनी खास कौतुक केलंय ते रेडिओवरच्या आकाशवाणीवरच्या सगळ्या तंत्रज्ञांचं.
1: क्या बात आहे,
0: खरं आहे. कारण कसं आहे की एखादा कार्यक्रम सादर होत असताना आरजेचं किंवा कुठल्याही निवेदकाचं जेवढं कौशल्य असेल किंवा ती सादरीकरणाची वेळी पद्धत असेल, त्याचं जी निर्मिती सहाय्य असेल, तर या सगळ्या प्रक्रियेत तंत्रज्ञांचा सुद्धा तितकाच महत्वाचा वाटा असतो आणि त्यांनी हा खास उल्लेख केलेला आहे. सर्व तंत्रज्ञांचा, निर्मात्यांचा आणि जे निर्मिती सहाय्य करणारी सगळी मंडळी आहेत, म्हणजे आपण चेहरे असू आवाज असू श्रोत्यांपर्यंत पोहोचवणारे, पण हे महामाध्यम सुसह्य करणारे असतील, त्या श्रोत्यांपर्यंत खऱ्या अर्थाने व्यवस्थित पोहोचवणारी जी मंडळी आहेत त्यांचं सुद्धा कौतुक आणि उल्लेख नक्की आपण करतो.
1: झालाच पाहिजे मला वाटतं, कारण आपण म्हणू शकतो की जर आपण पडद्यावर काम करतोय, अर्थात ह्या पडदा नाही म्हणता येणार पण जर शब्दातीत घ्यायचं झालं तर हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत की ज्यांच्यामुळे आपण ह्या श्रोत्यांशी खूप छान पद्धतीनं कनेक्ट होऊ शकतो. आणि स्मिता पाटणकर आहेत, किरण शिंपी, रसिक म्हात्रे, विश्वास रिसबुड, सचिन पुकळे, किशोर यादव, मिलिंद टिपणीस, रवींद्र साने, विद्या पाटील, विलास अचरेकर, श्रद्धा नानल, आकांक्षा किणी, अर्जुन परब आणि महादेव म्हात्रे, कृष्णानंद कामत, मंगेश म्हात्रे या सगळ्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्याला असंच प्रेम त्यांचं कायम स्वरूपी राहणार आहे, असेच आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी राहणार आहे.
0: हो, काही जणांनी कविता सुद्धा करून पाठवलेल्या आहेत पण आपण त्यांची क्षमा मागूया कारण वेळेअभावी खरंच शक्य नाहीये कविता वाचणं, पण तुमच्या कविता, तुमचे मेसेजेस, तुमच्या ज्या सूचना आहेत या सगळ्यांचा अगदी आनंदाने आम्ही स्वीकार

0: करतोय.
1: अगदी बरोबर. 7:57 झालेली आहेत भूषण, आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. खर तर हा कार्यक्रम संपूच नाही किंवा श्रोत्यांशी हा संवाद संपूच नाही असं वाटतंय, पण आपल्याला सुद्धा काही वेळा पाळाव्या लागणारच आहेत. यानंतर 8:00 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होतील.
0: आणि आज FM रेनबोवर RJ ओम साथसंगत करणार आहे आणि FM गोल्डवर RJ माधुरी असणार आहे. तेव्हा याही कार्यक्रमांचा नक्की आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि आजचा दिवस अधिक आनंदी उत्साही बनवा आणि आजच्या कार्यक्रमाला नक्की या. या सगळ्या शुभेच्छांसह मी तुमचाच RJ भूषण आणि
1: मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेतोय पुन्हा एकदा आकाशवाणी वर्धापन दिवसाच्या सगळ्या श्रोत्यांना
0: खूप खूप शुभेच्छा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकारबरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे

असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वी इतकी दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डाउकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सरग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत

केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्नही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या

0: ये लालच में आके मैंने क्या कर डाला। क्या किया? या खुदा माफी माफी रहमत फरमा। मेरी तो हाल आ गया। क्या खूब रंग जमाक।
1: वक्त गुजरता गया और कुछ ही दिनों के बाद वो फिर से सड़कों पर घूम घूम कर पानी बेचने पर मजबूर हो गया। एक दिन जब हस्बे मामूल मश्क उठाए चक्कर लगा रहा था,
0: मेरी तो हाल आ गया। क्या खूब रंग जमाक।
1: कि एक घोड़सवार उसके बिल्कुल करीब आकर कहने लगा,
2: अरे मशकूब, मुझे पहचानते नहीं? इससे पहले हम दो बार मिल चुके हैं।
0: या खुदा माफ।
2: अब मुझे अच्छी तरह पहचान लो। लोग मुझे बू अली सीना कहते हैं। मेरी अपनी जिंदगी गरीबों और मोहताजों के लिए वक्फ है, मगर तुम्हारी संगदिली ने मेरी मेहनत पर पानी फेर दिया और दो कीमती किताबों को पत्थर बना दिया। अब ये पत्थर फिर से कीमती किताबों में उस वक्त तक नहीं बदल सकते जब तक कि तुम जैसे संगदिल लोग अपनी जिंदगी गरीबों और मोहताजों की भलाई के लिए वक्फ ना कर दें। जो भी शख्स ऐसा करेगा उसके दिल की गर्मी इन पत्थरों को पिघला सकेगी। इल्म और अक्ल सोने से नहीं खरीदे जा सकते, बल्कि सोना हासिल करने के लिए इल्म और अक्ल के साथ साथ दर्दमंद दिल भी पैदा करना पड़ता है।
3: श्रोता, अभी आपने सुना कार्यक्रम लालच, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अजीत को
4: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
5: उमंग उमंग उमंग उमंग।
6: नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते। नीट पेपर फुटी प्रकरणासह अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौथ्या दिवशी बाधित झालं। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। लोकसभेत कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला। प्रश्नोत्तराच्या तासात इतर कोणत्या मुद्द्यावर बोलता येणार नसल्याचं अध्यक्षांनी सांगितलं। नीट मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज स्थगित झालं। राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं। विरोधकांनी नीटचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं, तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच चर्चा केली जाईल असं सांगितलं। यावरून झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। यासंदर्भात आज समाज माध्यमाच्या संदेशात त्यांनी युवकांचं भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं नमूद केलं। यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही। विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचाच हा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाची भावना जागृत केली आणि अनेक पिढ्यांना लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा दिली असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना अभिवादन केलं।

राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात अकोला जिल्ह्यानं राज्यातल्या क्रमवारीत पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. जिल्ह्यातील 19,95,644 मतदारांच्या पुनरीक्षणासाठी आतापर्यंत 15,34,737 फॉर्म्सचं वितरण करण्यात आलं असून हे प्रमाण 96.18% इतकं आहे. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम 16 मध्ये महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीनच्या YF चेन हिनं सिंधूचा 16-21, 22-20, 21-18 असा पराभव केला. पुरुष एकेरीत अंतिम 16 मध्ये आज भारताच्या आयुष शेट्टीचा सामना व्हिएतनामच्या एन गुएन याच्याशी तर लक्ष्य सेनचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाय याच्याशी होणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 पासून सुरू होत आहे. ही स्पर्धा आज ग्लासगो इथल्या प्रसिद्ध द हायड्रो मैदानावर भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथे होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भागात पाणी साचलं आहे. धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे सूर्या नदीकाठच्या 65 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असून गंगापूर आणि नांदूर मधमेश्वर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजता.

आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतां सोबत करत असे, ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणा घरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं. तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन, आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. उबा भावेंची कादंबरी होती वैरी, आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं. आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन तबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती. आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक एक नभोनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवा वाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन। तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका। सीजेपीच्या संसद मार्चचा तपास NTA मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल। 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ। आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे। यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे। या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला। राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली। गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं। विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकावणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली। घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला, त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केली। तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं। लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी

0: आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनचर चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपरफुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए. फिर क्यों भाग रहे चर्चा से.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा

पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21 22-20 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 टी ट्वेंटी सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीएमार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: वेलकम बैक 107.1 एफएम रेनबो। आप सुन रहे हैं आकाशवाणी के मुंबई केंद्र से, मैं हूं ममता सहगल आपके साथ लेकर कार्यक्रम हिट एंड हॉट। अगले दो गीतों की फरमाइश आई है अरुणा जी की तरफ से और सुनील पाठक जी की तरफ से, लेकिन इसके पहले कि हम अगले दो गीत सुने, हम चाहते हैं एक शुभकामना आपके साथ शेयर करना।
2: सर्वात पहिल्यानंतर शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा। आकाशवाणी असं आहे की ज्याच्यावर आम्ही लहान असे मोठे झालो आहोत, म्हणजे ह्यात काही शंकाच नाही की आकाशवाणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे असं मला मनापासून वाटतं। आणि आठवणी ह्याच आहेत की अत्यंत सुंदर गाणी त्या काळात आम्ही लहान असताना आकाशवाणीवर लागत असत, किंवा बिना का गीतमाला असायची आणि ती नंतर रिपीट झाली होती तेव्हा तो एक आनंदाचा भाग असायचा। आणि पुढे जेव्हा नंतर आकाशवाणीवरती अनेक वेगवेगळे कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली तर मला अगदी पक्क आठवतंय की आई बाबा आम्हाला मुद्दामून ते कार्यक्रम ऐकायला लावायचं, म्हणजे आज जसं टीव्हीचं दिसतं ना की ह्या वेळेला हा कार्यक्रम आहे तसं त्यावेळेला ते जाहीर व्हायचं, आणि रेडिओ हेच ते सगळ्यात मोठं माध्यम होतं तेव्हा। आणि त्याच्यावर म्हणजे माझं असं म्हणते की मी आकाशवाणीवर आम्ही आमची पिढी आकाशवाणी आणि त्याच्या गाण्यांवर मोठी झालेलो आहोत।

Hatte ich sagte. Hatte ich sagte, Khoobsurat. आवारा सड़कों पे कभी कभी इत्तेफाक

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र RJ ओंकार पाटील. आणि कार्यक्रम सुरू आहे चला दोस्तो हो बोलू काही. आणि बरं का मंडळी, हा कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन AIR ॲप या ॲपवरती सुद्धा तुम्ही ऐकू शकता.

मंडळी, स्वयंप्रकाशी हा एक शब्द तुम्ही ऐकला असाल. असा स्वयंप्रकाशी तारा म्हणजे आपली आकाशवाणी. अर्थातच आज आकाशवाणीचा वर्धापन दिन आहे. म्हणजे 23 जुलै 1947 आपल्या देशात आकाशवाणी केंद्राची स्थापना मुंबई येथे झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीच्या आधारे गेले 99 वर्ष कार्यरत असणारी ही आकाशवाणी आज 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. पण आपली सेवा अव्याहतपणे सुरू ठेवलेली आहे आणि या सेवेचे आम्ही आणि तुम्ही म्हणजे अर्थातच श्रोते हो तुम्ही मानकरी आहात. मंडळी, आज आपण इतिहासात न डोकावता आकाशवाणीशी तुमचं असणारं नातं म्हणजे अर्थातच आकाशवाणी तुम्ही किती वर्षांपासून ऐकता हे आम्हाला सांगायचं आहे. आणि यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे

45 15 41 32. पुन्हा एकदा सांगतो, 45 15 41 32, 45 15 41 36 असे दोन दूरध्वनी क्रमांक आहेत. पण मुंबई बाहेरील श्रोत्यांनी सर्वात पहिले 022 हे लावायला मात्र विसरू नका. आणि आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71. पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 10 71. तुम्ही किती वर्ष आकाशवाणी ऐकत आहात हे आम्हाला सांगायचं आहे. एक सुंदरसं गीत ऐकवतो आहे आणि त्यानंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत.

0: काय नाही, खूप आनंद वाटला. एक तर शंभरावं लागलं याबद्दल, आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे या शंभरातली गेली माझीच जवळपास 40 पेक्षा जास्त वर्ष आकाशवाणीचे माझा प्रत्यक्ष संबंध होता. मी नागपूरला पहिली ऑडिशन दिली आकाशवाणीची आणि नंतर इथे आलो. इथेही बऱ्याच श्रुतिका मी रेकॉर्ड केल्या, बरेच कार्यक्रम केले, काही कवितांचे कार्यक्रम रेकॉर्ड झाले, माझी काही नाटकं रेकॉर्ड झाली. हे तर आहेच, म्हणजे मी माझा सहभाग या दृष्टीने, आणि आकाशवाणीचं योगदान हे फारच मोठं आहे. म्हणजे की अगदी शेवटच्या माणसापर्यंत भारतातल्या खेडेगावातल्या किंवा अगदी ज्याला आपण म्हणतो की त्याच्यापर्यंत आकाशवाणीच पोचलेली आहे, पोचते आहे आणि पोचत राहील. आणि त्याच्यावरच्या ज्या विशिष्ट कार्यक्रमांच्या विशिष्ट ट्यून्स आणि विशिष्ट कार्यक्रम हे अजूनही कानात त्या ट्यून्स गुणगुणल्यासारख्या अशा वाचतात. अजून त्या ट्यून कुठेतरी कोणतरी फोनवर कोणीतरी रिंगटोन म्हणून ठेवलेल्या आहेत, किंवा म्हणजे कामगार विश्व असेल, किंवा रात्रीचे छायागीत असेल, किंवा बेला के फूल असेल, किंवा या बऱ्याच कार्यक्रमांच्या ट्यून्स ज्या होत्या त्या अजूनही ऐकाव्याशा वाटतात. आणि परत एकदा खूप खूप अभिनंदन, आणि त्याबरोबरच एक खूप वेगळा आनंद की आपणही त्याचे सहभागी कलावंत म्हणून होतो, त्याचा एक वेगळा आनंद आहेच.
1: मंडळी, आपल्या बऱ्याच श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया सांगितलेल्या आहेत की ते किती वर्षापासून आकाशवाणी ऐकत आहेत. अर्थातच आपल्याला अजय इंदोरकर यांनी सांगितलेलं आहे, त्याचबरोबर आपल्याला नाव नाही आहे पण ते म्हणत आहेत की मी 1973 रेडिओ ऐकतो इयत्ता 5वीत असण्यापासून. त्यांचं नाव आहे पीटर डाबरे, वसईतून त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर प्रज्ञा म्हणून आहेत, त्या म्हणत आहेत प्रज्ञा म्हणून आहेत, त्या म्हणतात गेली 55 नियमितपणे श्रोते म्हणून आम्ही आकाशवाणीशी कनेक्टेड आहोत. त्याचबरोबर 22 वर्षापासून प्रकाश शिंदे आहेत, 22 ते आकाशवाणी ऐकत आहेत. त्याचबरोबर रामदास तांबे आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही 5 आकाशवाणीशी आणि आमची मैत्री झालेली आहे असं ते म्हणत आहेत. त्याचबरोबर प्रमोद कारखानीस म्हणून आहेत, ते म्हणत आहेत की गेली त्या सुरुवातीला ते म्हणत आहेत की आकाशवाणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि अगदी लहानपणापासून ते आकाशवाणी ऐकत आहेत असं म्हणत आहेत. बघा ना श्रोते, हो बऱ्याच श्रोत्यांचे रिप्लाय आम्हाला येत आहेत. आणि त्याचबरोबर मंडळी, केवळ मनोरंजन नाही तर ज्ञान, माहिती आणि आरोग्य याविषयी विविध कार्यक्रम आजपर्यंत आकाशवाणीने आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत येणाऱ्या, आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला वेळोवेळी येत आहेत, त्यामुळे आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी एक स्फूर्तीच मिळते असं म्हणावं लागेल. तुमचा सहभाग आणि आमचं तुम्ही केलेलं कौतुक, याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि तुमची शाब्बासकीची थाप अशीच आमच्या पाठीवर असो अशी अपेक्षा करतो. आणि एक सुंदरसं गीत तुम्हाला मी ऐकवतो आहे.
2: तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी, हा आकाशवाणीचा बदलता स्वरूप म्हणजे काय असतं माहिती आहे का? माणूससुद्धा जसं बदलत असतो, म्हणजे जसे जसे वर्ष जातात नवीन नवीन टेक्निक तांत्रिक बाबींमध्ये सुद्धा बदल घडून येत असतो, नवीन नवीन शोध लागत असतात, त्या पद्धतीने सुद्धा आकाशवाणीने स्वतःला बदललेलं दिसून येतं. याबद्दल बोलणारच आहोत, पण मी प्रश्न विचारला होता की तुम्ही आकाशवाणी किती वर्ष ऐकताय, तर त्यासाठी विवेक जांबकर म्हणून आहेत वसईवरनं, ते म्हणत आहेत की पहाटे जाग आली की आधी रेडिओला हात लावतो आम्ही, आणि कायमस्वरूपी ही सवय आहे आम्हाला सकाळी सकाळी रेडिओ ऐकायची. त्याचबरोबर विठ्ठल मयेकर म्हणतात की आपणच खरे ज्ञानी आहोत अशी बतावणी करणाऱ्यांना सामना छूमंतर होतात असं म्हणतात. त्याचबरोबर त्याचबरोबर वासंती आहेत, वासंती पुरंदरे आहेत, त्या म्हणत आहेत की मी वयाच्या 5 वर्षापासून रेडिओ ऐकते आणि आज 69 वर्ष त्या रेडिओ ऐकत आहेत. बापरे, म्हणजे त्यांनी बराचसा काळ हा रेडिओचा अनुभवलेला आहे. 1986 आकाशवाणीवरती पीटर डाबरे म्हणत आहेत वसईतना की ते 1987 रेडिओ ऐकतायत, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतायत असं म्हणत आहेत. विनोद म्हणत आहेत की 1995 31 वर्ष ते रेडिओ म्हणजे आकाशवाणी ऐकत आहेत. त्याचबरोबर शुभदा आहेत, शुभदासुद्धा म्हणत आहेत की 62 वर्ष ऐकत आहेत. अरे बापरे मंडळी, म्हणजे तुमची जे काही आकाशवाणीशी जे नातं आहे खरंच ते फार दृढ झालं असेल अगदी. त्याच्यानंतर प्रज्ञा वरळीवरना म्हणत आहेत की आकाशवाणी दिनानिमित्त त्या शुभेच्छा देत आहेत. मंडळी बघा ना की एवढी वर्ष झाली तरी पण आकाशवाणीशी तुमची नाळ ही अजूनपर्यंत कायम आहेत. सुप्रिया विखणकर म्हणत आहेत की जवळपास त्या लहानपणापासून आकाशवाणी ऐकत आहेत. एवढंच नाही तर त्या म्हणत आहेत की सकाळ झाली की माझी सुरुवात आकाशवाणीने होते. त्या म्हणत आहेत की मी शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे आणि त्यामुळे काय होतं की सकाळी सकाळी जे काही दिनविशेष सांगितले जातात त्यामुळे शिक्षकांना अपडेट राहता येतं. म्हणजे आकाशवाणी केवळ मनोरंजन नाही तर माणसाला अपडेट ठेवायचं कामसुद्धा करतं हे म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि सुप्रिया विखणकर यांचा हा SMS आला होता. त्याचबरोबर दीपा पालकर म्हणत आहेत की 2020 कोविडच्या काळापासून आम्ही FM ऐकत आहोत. मंडळी, एक गाणं ऐकवतो आहे म्हणजे ज्ञानामध्ये भर पाडणारं असं आपलं आकाशवाणीचं ध्येय जे आहे ते खरंच आकाशवाणी अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

मंडळी, अनेक श्रोते आपल्याला SMS द्वारे सांगत आहेत की त्यांना आजचा कार्यक्रम खूप आवडतो आहे. चंद्रशेखर भाटवाडेकर म्हणतात की मी 60 वर्षापासून आकाशवाणी ऐकतो आहे आणि त्यांनी आकाशवाणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर त्र्यंबक कुलकर्णी म्हणतायत की आकाशवाणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गुलाबराव म्हणतायत, गुलाब गायकवाड म्हणतायत की गेले 25-30 वर्षापासून त्या श्रोत्या आहेत आकाशवाणीच्या. त्याचबरोबर मंगलाताई म्हणतायत की 35 वर्षापासून आम्ही आकाशवाणी ऐकतो आहोत. मंडळी अजून आलेले आहेत, आपण त्यांचे पण वाचून दाखवणार आहोत. पण आपल्याला दीपाली विचारे आणि शुभलक्ष्मी यांचा कॉल आला होता आणि त्यांनी सुद्धा आकाशवाणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्या कधीपासून ऐकत होत्या त्यांचा इतिहास मला ऐकायला मिळाला. मंडळी, खरंच आज अभिमानाची गोष्ट आहे की 99 वर्ष स्वतःला बदलत आकाशवाणी आता 100 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. तंत्र बदललं, बघा ना, त्या काळामध्ये पत्र व्यवहार व्हायचे, म्हणजे पत्र इकडे तुम्ही पाठवायचा, पण आता फोन कॉल्स किंवा व्हॉट्सॲपद्वारे आपण काही क्षणातच एकमेकांशी बोलू शकतो, नाही का? अशा पद्धतीने आज आकाशवाणी केंद्राचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही सगळे घरी बसून माझ्यासोबत आज हा कार्यक्रम एन्जॉय केलात, त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर श्रोतेव, आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घ्यायची आणि चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेतो आहे आणि पुन्हा एकदा 3:10 7 या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे. पण मंडळी, आपले हे ऋणानुबंध असेच राहू द्या असं मला वाटतं. एक सुंदरसं गीत ऐकवतो आणि या कार्यक्रमाची सांगता करतो आहे. ज्या ज्या श्रोत्यांनी सहभाग घेतला आणि प्रत्येकाची नावं सांगणं किंवा हे सांगणं मला इथे शक्य झालं नाही वेळेच्या अभावी, त्यांचेसुद्धा धन्यवाद मंडळी.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्गचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही. त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिला. उपसभापती हरिवंश यांनी विनंती करूनही गोंधळ न थांबल्यानं अवघ्या 1 मिनिटात त्यांनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमांतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्र्यांनी लोकसभेतही केलं. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवास स्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाजमाध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतकमहोत्सवानिमित्त
आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले. त्यातला 1 जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात NDRFचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधान

मंत्र्यांची घोषणा. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये तसं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी ऐकत आहात आकाशवाणी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz वर. तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र आर जे ओंकार.

0: मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं. तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओपासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन, आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. बुबा भावेंची कादंबरी होती वैरी, आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं, आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन कबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. तर मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती, आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओपासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत, ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मंडळी, आता लवकरच वारकरी विठ्ठल भेटीसाठी जाणार आहेत. अर्थातच परवा आषाढी एकादशीनिमित्त तुकोबा महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरला पोहोचणार आहेत. दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. अथांग वारकऱ्यांचा सागर चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तिरसानं नाहून निघणार, नाही का मंडळी? आज आपण अशा चित्रपटांबद्दल बोलणार आहोत जे संतांच्या जीवनावर आहेत. ऐकूया एक सुंदरसं गीत आणि त्यानंतर आपण

0: मग मंडळी, तुम्ही अगदी भक्तिरसामध्ये तल्लीन झाला असाल, पण मंडळी आजचा दिवस खरंच भाग्याचा आहे, कारण आज आपल्या आकाशवाणीला 99 वर्ष पूर्ण होऊन 100 वर्षात पदार्पण करत आहे काही अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी त्याच्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. ऐकूयात अरुण नलावडे काय म्हणतायत ते.
1: इतकी वर्ष सातत्य टिकवणारी आकाशवाणी बालपणापासून मी ऐकत आलेलो आहे आणि आताही कुठे योग आला तर ती ऐकतो, याचा जास्त आनंद आहे. तुम्ही ते सगळं इतकी वर्ष सगळ्यांनी टिकवून ठेवलं याचा अभिमान आहे आणि तुमच्याबद्दल आदर आहे. आम्ही जेव्हा हौशी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा जवळजवळ 2 ते 3 पूर्ण नाटकांचं वाचन मुद्रित झालेलं आहे खरं तर, आणि तिकडचे एकंदर कामाची पद्धत ही आजही तशीच आहे, टिकून आहे, चांगली आहे. आणि भुतकरू माणसांना प्लॅटफॉर्म देणारी एक संस्था असं मी म्हणेन आकाशवाणी.
0: मंडळी, आज आपण वारकरी जीवनातील जे काही संत होते, वारकरी जे संत होते, उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर यांच्या चित्रपटांबद्दल आज आपण बोलतो आहोत. मंडळी, वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आधारित म्हणजे 1982 आलेला चित्रपट अर्थातच संत ज्ञानेश्वर हा चित्रपट आला आणि कर्मठ समाजाने वाळीत टाकलेल्या आणि बहिष्काराचे चटके सहन करणाऱ्या ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना लहान वयात सहन करावा लागलेला जो छळ आहे हा या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अत्यंत गरीब आणि कष्टाने आपलं आयुष्य व्यतीत करणारं जे काही चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे, समाज आणि धर्माच्या नावावरती होणारा ढोंगीपणा, अज्ञान दूर करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील कठीण ज्ञान सामान्य जनतेला अगदी सहज प्राकृत मराठी भाषेत मांडले. यासाठी त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा महान ग्रंथ लिहिला. मंडळी, त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. खरंच मंडळी, हा चित्रपट पाहावा, कारण संतांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. सहनशीलता, संयम जर शिकायचा असेल तर संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, नाहीतर चित्रपट बघितलेच पाहिजे. ऐकूया एक सुंदरसं वारीतील गीत.

0: मंडळी, आज आपल्या आकाशवाणी केंद्राला 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत या वाहिनीला, आणि त्यानिमित्त अभिनेत्री निवेदिता शराफ यांनी काय म्हणतात ते ऐकूया.
1: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे, आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतन सोबत करत असे, ताई आणि माई, आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं, तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली, एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन, आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं, त्याचं नाव होतं वैरी, उबा भावेंची कादंबरी होती वैरी, आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं, आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन तबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं, आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती, आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं, मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवावाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत, ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
0: मंडळी, आज आपण अशा चित्रपटांबद्दल बोलतो आहोत ज्या संतांचं चरित्र त्या चित्रपटात मांडलेलं आहे, अर्थातच 1950 प्रदर्शित झालेला चित्रपट जोहार मायबाप. हा चित्रपट संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी या चित्रपटात चोखामेळा यांची भूमिका साकारलेली आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा ज्याचाला तोंड देत असताना ईश्वरावरती अढळ श्रद्धा, त्यांचा झालेला छळ आणि पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही तरी देखील विठ्ठलाच्या दारात उभं राहून आपलं आयुष्य वेचणारे, अर्थातच संत चोखामेळा यांचा जीवनपट म्हणजे चित्रपट म्हणजे जोहार मायबाप. याचं चित्रण करत असताना एक दृश्य बघताना अंगावर अगदी काटा येतो की मंदिराचं बांधकाम चालू असताना भिंत संत चोखामेळांच्या अंगावर पडते आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो, आणि त्यांचे अस्थि शोधण्यासाठी संत नामदेव येतात आणि त्यांच्या लहान मुलीच्या परकल जे काही पोळकं परकल पोळकं घालायचे त्याच्यामध्ये ते त्याच्या अस्थि देतात. त्या मुलीच्या डोळ्यातले पाणी बघून खरंच अक्षरशः मन भारावून जातं. मंडळी, हा चित्रपट तुम्हीसुद्धा नक्की पहा, आणि पाहिला असेल तर मला नक्की कळवा. ऐकूया त्यांनी रचना केलेला एक अभंग.

0: मंडळी, आज आपण आषाढी एकादशीनिमित्त एक कार्यक्रम करतो आहोत. म्हणजे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त काही संतांच्या चित्रपटांबद्दल बोलतो आहोत. पण आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, पुन्हा पुन्हा एकदा सांगतो आहे, कारण आज आपल्या आकाशवाणीचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त अभिनेते आनंद इंगळे काय बोलत आहेत ते ऐकूया.
1: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणी.
2: सर्वात पहिल्यांदा तर शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी असं आहे की ज्याच्यावर आम्ही लहानसे मोठे झालो आहोत, म्हणजे ह्यात काही शंकाच नाही की आकाशवाणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे असं मला मनापासून वाटतं. आणि आठवणी ह्याच आहेत की अत्यंत सुंदर गाणी त्या काळात आम्ही लहान असताना आकाशवाणीवर लागत असत, किंवा बिना का गीतमाला असायची आणि ती नंतर रिपीट झाली होती जेव्हा, तेव्हा तो एक आनंदाचा भाग असायचा. आणि पुढे जेव्हा नंतर आकाशवाणीवरती अनेक वेगवेगळे कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली, तर मला अगदी पक्क आठवतंय की आई बाबा आम्हाला मुद्दामून ते कार्यक्रम ऐकायला लावायचं. म्हणजे आज जसं टीव्हीचं दिसतं ना की ह्या वेळेला हा कार्यक्रम आहे, तसं त्यावेळेला ते जाहीर व्हायचं. आणि रेडिओ हेच ते सगळ्यात मोठं माध्यम होतं तेव्हा. आणि त्याच्यावर म्हणजे माझं असं म्हणते की मी आकाशवाणीवर, आम्ही आमची पिढी आकाशवाणी आणि त्याच्या गाण्यांवर मोठी झालेलो आहोत.
0: मंडळी, आज आपण अशा चित्रपटांबद्दल बोलतो आहोत जे वारकरी पंथ किंवा वारकरी संप्रदाय ज्याने पाया रचला संत ज्ञानेश्वरांपासून आणि इतर संतांनी त्याचं वावर रचलं तर कळसापर्यंत पोहोचवण्याचं काम या संत मंडळींनी केलं, त्यांच्या चित्रपटांबद्दल म्हणजे त्यांच्या जीवनपटांबद्दल आज आपण बोलत आहोत. संत एकनाथ महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे धर्मात्मा या चित्रपटाचं वैशिष्ट्य मंडळी माहिती आहे का? या चित्रपटामध्ये बालगंधर्वांनी संत एकनाथ महाराजांची भूमिका केली होती. समाजातील अन्यायाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध त्यांनी उठवलेला आवाज म्हणजे संत एकनाथांनी उठवलेला आवाज आणि सर्व मानव समान मानणं, त्याचबरोबर आपण सारे ईश्वराची लेकरं आहोत हा संदेश या चित्रपटातून आपल्याला दिलेला आहे. संत एकनाथ महाराज म्हटलं की त्यांची भारुडं अगदी आपल्याला आठवतात. भारुडांमधून म्हणजे समाज प्रबोधनाचा एक वेगळा मार्ग म्हणजे भारूड, आणि त्या भारुडांमधून केलेलं समाज प्रबोधन हे जर कोणी केलं असेल तर संत एकनाथ महाराजांनी. ऐकूया एक सुंदरसं भारूड.

0: बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, बाई साहेबांना करीन म्हटलं चांगलं चुंगलं, पण सारत्या पणी गाडग उलट टांगलं, आंधळी दूध तुपलोणी अंगावर सांडलं, मी काय चांगलं चुंगलं करण्यासारखी नव्हती होई,
1: बाई सबाल्या सबाई सबाल्या
0: गाडग्यात तू बघा की डोट्यात बघा,
1: काय करू बाया सबाई सबाल्या,
0: बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, बाई साहेबांना भरीन म्हटलं बांगड्या, पण कासाराच्या मोडल्या टांगड्या, मी काय बांगड्या भरण्याजोगी नव्हती वाई,
1: बाई सबाल्या सबाई सबाल्या
0: गाडग्यात बघा की डोट्यात बघा,
1: काय करू बाया सबाई सबाल्या,
0: बाई साहेबांना घेईन म्हटलं चुळी, बाई साहेबांना घेईन म्हटलं चुळी, पण जळी शिंप्याची आळी, मी काय चुळी घेण्याजोगी

घ्यावं म्हटलं लुगड, बाई साहेबांना घ्यावं म्हटलं लुगड, पण कोष्ट्याच दुकान नव्हतं उघड, मी काय लुगड घेण्याजोगी नव्हती वय, बाईचा बाल्या गाडी घेतलं.

0: Заваля, давай, заваля, давай, зарубая, давай, заваля, давай, заваля, давай, заваля.
1: मंडळी काय भारूड ऐकून नक्कीच तुम्ही ताजेतवाने झाला असाल, अर्थातच तुमच्यामध्ये भक्तिरस निर्माण झाला असेल मनामध्ये. तर पुढच्या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत, ज्या संत कवयित्री होऊन गेल्या जनाबाई, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे संत जनाबाई. अर्थातच लहानपणापासून अनाहत वाढलेली जनाई, संत नामदेवांच्या वडिलांनी तिला आश्रय दिला. जनीला सगळी घरातली कामं करावी लागायची, पण जनी विठ्ठलाच्या भक्तीत इतकी तल्लीन असायची की ती स्वतःला म्हणून टाकायची की मी नामयाची दासी. घरातील सर्व काम करत असताना सतत विठ्ठलाचं नामस्मरण. मंडळी, या चित्रपटात भगवान विठ्ठल तिची मदत करण्यासाठी आलेले आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. कधी तिचे दळण दळतात तर कधी तिच्या घरकामात तिला मदत करतात, हे भावपूर्ण दृश्य या चित्रपटात दाखवलेलं आहे. ऐकूया एक सुंदर असं अभंग.

मंडळी, या संतांनी आपल्याला भक्तीचा साधा सोपा मार्ग सांगितलेला आहे, म्हणजे ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी अगदी कर्माला सुद्धा आपली पंढरी मानणारे संत सावतामाळी यांना विसरून कसं चालेल. मंडळी, संत सावतामाळी पंढरपूरला कधी गेलेच नाहीत. खरं तर त्यांनी कर्म हीच खरी ईश्वर सेवा मानली. मंडळी, हा चित्रपट म्हणजे सावतामाळी हा चित्रपट 1944 प्रदर्शित झाला. भक्तीचा मळा असं या चित्रपटाचं नाव होतं. मंडळी, त्यांचं मानणं असं होतं की त्यांचं म्हणणं असं होतं की काम प्रामाणिकपणे करणं हीच खरी भक्ती आहे. शेतामध्ये काम करताना विठ्ठलाचं नामस्मरण करून देव प्रसन्न होतो आणि शेतात त्याच्या मदतीला धावून येतो याचं चित्रण त्या चित्रपटामध्ये केलेलं आहे. मंडळी, त्याच चित्रपटातलं एक सुंदरसं गीत तुम्हाला मी ऐकवतो आहे.

मंडळी वेळ झालेली आहे आता सप्तरंगी साध्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची, पण भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथे आज आयोजित उत्सव नवचैतन्याचा या विशेष कार्यक्रम थेट प्रसारण होणार आहे आणि तुम्हीही त्या कार्यक्रमासाठी येऊ शकता. प्रवेश विनामूल्य आहे, तर लवकरच निघा आणि रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आपली भेट होणारच आहे. मंडळी, आता वेळ झालेली आहे सप्तरंगी साध्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. एक गाणं सप्तरंगी साध्या कार्यक्रमातून निरोप घ्यायची. ठीक, 3:58 मिनिटांनी तुम्ही ऐकणार आहात ठळक बातम्या.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1
1: आकाशवाणी मुंबई याच्यामुळे जसं सामान्य मराठी जनमानसाचं आयुष्य घडण्यात मदत झाली आहे तसं माझ्यातला क्रिकेट चाहता क्रिकेट फॅन रुजण्यास आणि तो उमलण्यास मदत खूप झाली. म्हणजे लहानपणी मला आठवतं लेट 80s किंवा 90s सुरुवातीच्या दशकात बाळ पंडित सर, बाळ करमरकर सर म्हणजे व्ही करमरकर सर आणि चंद्रशेखर संत यांची विशेषतः रणजी ट्रॉफीचे सामन्यांचं धावतं समालोचन. आता धावतं समालोचन ही टर्म ही इतकी समर्पक टर्म तयार करण्यात पंडित सर आणि करमरकर सरांचा हात होता. मराठी ही कदाचित पहिली भारतातली रिजनल भाषा आहे की जिथे स्टम्पिंगला यष्टीचीत हा शब्द तयार केला गेला, रनआउटला धावचीत तयार केला गेला. तर हे जे क्रिकेट स्पेसिफिक शब्दकोश आहे ना ते नंतर बांगला आणि तमिळ हे जे बाकी रिजनल क्रिकेट स्ट्रॉंग राज्य आहेत महाराष्ट्रातली तिकडे त्याचं अनुकरण केलं गेलं. पण मराठीमध्ये आत्तापर्यंत हे शब्द अत्यंत नैसर्गिकरित्या वापरले जायचे. म्हणजे रन काढले असं आत्ताची मुलं कदाचित म्हणत असतील पण आत्ताची तिशीतली किंवा अर्ली 40s मधली जे खेळलेले क्रिकेटर्स काही आहेत तेही नैसर्गिकरित्या धावा म्हणतात. तर तो जो वाटा आहे त्याच्यात आकाशवाणी मुंबईचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे ते जे कल्चर आणि दुसरी गोष्ट की लहानपणी आम्ही गावस्करांचं सनिटेज वाचायचो त्याचं मराठी भाषांतर पण त्याचबरोबर त्यातनं आलेले किस्से आकाशवाणी मुंबईमध्ये मी ऐकायचो. आणि बाकी आकाशवाणी परिवाराला शुभेच्छा. विशेषतः मुंबई क्रिकेटमध्ये एक परंपरा आहे की 100 झाले.
2: मंडळी ऐकूया आजच्या ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणात दोषींवरती तातडीने कारवाई करण्यासाठी जलद गतीने न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं समाज माध्यमावर ते म्हटले आहेत. नीट फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ सुरूच राहिल्यानं दोन सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रकरणी चर्चा करायला सरकार तयार आहे पण विरोधकांनी अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. तर आधी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी निषेध केला आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ दोघांचेही पक्ष येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असं ठाकरे बंधूंनी आज मुंबईत वार्ताहरांच्या परिषदेत जाहीर केलं. मुंबई शेअर मार्केट सेन्सेक्समध्ये आज दिवसभर खेरीज 364 अंकांनी घसरण झाली तो 74,391 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचे निफ्टी 127 अंकांची घसरण नोंदवत 2,870 अंकांनी बंद झाला. आजच्या ठळक बातम्या संपल्या.

AI आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. AI वेग देईल, विश्लेषण कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील

श्रोतेहो, भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रसारण आता आपण ऐकणार आहोत. आता जाऊया थेट नवींद्र नाट्य मंदिर इथं.

आणि मिनल जोगळेकर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका यांना नेहा खरे यांनी पुष्पगुच्छजन सन्मानित करावा अशी विनंती करतो. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया. आणि

0: रसिको, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो अस्मिता वाहिनीवर प्रत्यक्ष सादर होतो आहे, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजींना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशिष शेलार,
1: चालेल ना? मुलं बराच वेळ उभी.

99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927

0: पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेला सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्यासारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण होतं. आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलं त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर त्याची सोय त्यांना ऐकण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे. आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे, ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
1: सुस्वागतम.
2: आणखीन एक माईक लागेल.
1: रसिक हो, आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते. म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबानी एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
3: आणि प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे. आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतो आहे तेव्हा आपले बालदोस्त हे सुद्धा आलेच की नाही का?
1: आणि तुला माहिती आहे बालदोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
3: म्हणजे निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही होतं का?
1: कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालकं समंजस झाली एकाएकी. आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
3: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मतमधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं, किंवा आत्ताचे गुरु ठाकूर, असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही हा, उत्तम ऐकण्याचे संस्कारसुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणीसुद्धा किती आहेत आपल्या. म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी, किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेतिक धून वाजली की शाळेत जायला निघायचं, अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्त्वाची राहिलेली आहे.
1: तू कामगार सभेची संकेत धून लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस, मी मात्र ती ऐकत थांबायचो, त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धून सुद्धा इतकी गोड आहे, आकाशवाणीच्या सगळ्या संकेत धून इतक्या सुमधूर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी, की त्या संकेत धून हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे, आपण कृपया पुढे यावं. हां, वर्षाताई भावे, प्रसिद्ध संगीतकार, गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि आजचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झाले.

केली आहे तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

छान गायलं नाही का? सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाही आहे. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर झाला त्यामुळे, हो की नाही? येस. हो, हे नवीन काय आता? बरं.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी परी नाही अढी श्रोतियांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय आहे, खरी तृप्ती जी आहे ना ती उदरभरणानी होत नाही तर ती हृदय भरणानी होते.
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय त्या शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो.
1: वा.
0: म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: क्या बात आहे. म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्यधारा या अविरत वर्जत असतात. आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: तेव्हा रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत यानंतरच्या काव्यसत्रामधून. त्यासाठी रेशमा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेशमा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100+ अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक, याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेशमा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेशमा कारखानीस आपल्यासमोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170+ अधिक चित्रपटांसाठी, 40+ अधिक मालिकांसाठी, 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्यनाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रमसुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भिजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी योग दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. योग्य ठिकाणी तुम्ही दाद देत आहे त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: धन्यवाद. क्या बात आहे.
2: हे समाज
1: पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत

0: असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो, जाणवतो, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते, तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते, किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेश्मा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
1: रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिम झिम एक सर. रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, उण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर इंद्रधनुत रंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली. रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
0: त्या बात किती वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा, तसा पाऊस आपल्यावर रुसतो, किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं, आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
2: पाऊस रुसतो नक्कीच रुसतो, आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आत्ता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत, ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत. तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो आहे आपल्याला? तो म्हणतो, एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाहीच आला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार म्हणाला पैसा देतो ना यार, और रुपयाला नाही विचारत कोणी खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, शोधून थकलो झाड पर्वत एवढा मुसळधार पाहिजे का आवाज? शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, खोटा पैसा करा खरा काळा पैसा गोरा करा, माणूस पळतो स्वार्थासाठी, माणूस पळतो स्वार्थापाठी, वेळच नाहीये निसर्गासाठी, पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी. हे सगळ्या मुलांना आहे, निसर्गाच्या सगळ्या मुलांना. कराल कृती आत्ताच्या क्षणी तर पावसात खेळाल म्हातारपणी, तर पावसात खेळाल.
0: पण पावसाचं कसं आहे माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे, तो आपण कसा बदलणार. फक्त आत्ता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे, आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का? कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना.

0: म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
1: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही.
0: अगदी खरं,
1: तो पण थोडासा काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो.
0: क्या बात
1: आहे. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो.
0: वा वा वा.
1: काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस. जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस. झुंब झुंब तो हा वारा. झुंब झुंब तो हा वारा शिळ खट्याळ घालतो, झुंब झुंब तो हा वारा शिळ खट्याळ घालतो. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा. नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळा गालीचा. वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा. सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्यासाठी लाडी गोडीत सांगत. तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा. इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली. म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली. कुळा ऐकेना मुळीही, कुळा ऐकेना मुळीही अवती भवती घोटाळतो. तूही येना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा. ऐक सरींच्या टिपऱ्या, ऐक सरींच्या टिपऱ्या सृष्टी रास रंगी रंग. ऐक सरींच्या टिपऱ्या सृष्टी रास रंगी रंग. उगा कशा आढे वेढे, उगा कशा आढे वेढे उठ चल माझ्या संग. दव बिंदूंचा मोगरा, दव बिंदूंचा मोगरा तुझ्या केसात माळतो. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा. नाद घुमड न भात, नाद घुमड न भात साद धडधड उरात. नाद घुमड न भात साद धडधड उरात. डफ वाजता मेघांचे पाय थांबे ना घरात. तोही बेभान बेभान, तोही बेभान बेभान माझ्या सोबत डोलतो. तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा शिळ खट्याळ घालतो. तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा, झुंब झुंब तो हा वारा.
0: वा, क्या बात है.
1: धन्यवाद.
0: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे, नाही का. आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे, पृथ्वी आहे, तिचं नटणं आहे, सजणं आहे. या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा. आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच, तिची आठवण तरी येणारच पावसात. हा मंदार.
2: हा म्हणजे परीची आठवण पावसात, पावसाळा नसला तरी येते. एक परी असावी, एक परी असावी गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. नजरेत तिच्या

0: अथांग सागर नजरेत तिचा अथांग सागर आणि ओठात खडी साखर नजरेत तिचा अथांग सागर आणि ओठात खडी साखर होऊन अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत
1: बर
0: हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे गीतकारांना घेतात तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी आता ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार ए माझ्यासाठी आहे ना ही कविता असं अडून अडून विचारत राहणार तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळलं हे असतं ना ते बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं किती वेळा ते टाइप करणार एकच बटन टाकलं की तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळलं हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी किमान एक तरी परी असावी गालात कळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी
1: क्या बात पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते
0: नंतर तिला पर येतात
1: किंवा तिची परीक्षा होते
2: परीक्षा
1: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा हा रेश्मा
2: अगदी अगदी अगं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित काहीच नाही तर उधळपट्टी काहीच नाही तर उधळपट्टी किंवा असेल मुलखाची हट्टी सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावा आता खरं आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये
0: हा पण मनातला आवाज
2: सांगतोय ना शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःच ध्यान बायको हवी सुंदर बायको हवी सुंदर बरं सौंदर्याची व्याख्या काय कटरीना प्रियांका दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय किमान बरं का रश्मी समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र आहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र बुद्धिमत्तेबाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरताय बुद्धिमत्तेबाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत

0: उधळपट्टी करते, उधळपट्टी करते पण घरासाठीच, तरी पई पई साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना.
1: नंबर वन,
0: सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडाकोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी, असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला एवढे लक्षात ठेवा. सुखदुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, सुखदुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुणसंपन्न बायको नसते केवळ अफवा, सर्व गुणसंपन्न बायको नसते केवळ अफवा.
2: क्या बात आहे,
1: क्या बात,
2: क्या बात आहे, वा. पण ही फेज असते ना, मध्ये मध्ये येणारी, असं आपण धरून चालले हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय, तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
1: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज.
0: वा.
1: रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात है.
1: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधारा. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी.
0: क्या बात है.
1: अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा, सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा. ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
2: राधा. पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर, कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्याच. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझं आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काही थोडंसं वेगळं असतं, काय सांगाल कवितेमध्ये?
0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
2: बर
1: बर.
0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही, काय घडलं केव्हा घडलं नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीनं विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? सवयीनं विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस. पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते आमच्यामधला अबोला. मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला? त्यालाही तसं पाहिलं नाही कुणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही संगत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही

0: नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण बिंडण तसलं देखील काही नाही. हां, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधूनमधून. कडाक्याची वीज मात्र धाडतो अधूनमधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक इगो असणार. पण त्याचा की माझा हे अजून ठरत नाही. पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस आम्ही
1: बोलत नाही.
0: हल्ली बोलत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही. तरी आठवणींची झुळूक पुढे बोचरी होत जातेच. आणि किती किती टाळलं तरी नजरानजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सार सार कळतं हो, पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं. एकदाचं मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अडी, इतका अहम, इतका राग कशाला? पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली ओंजळ त्याला दिसत नाही. पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
2: तुमच्यातला हा अबोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
0: आणि पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
2: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात, नाही का? आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि मग प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो. हा मंदार,
1: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी.
2: बर,
1: तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होतं ते वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासन श्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला. आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस, मनोसोक्त नाचायचीस. बघ ना, मातीचे डाग, सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी?
0: क्या बात है, मस्त.
1: तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळी झाकून घ्यायचीस, स्वतःशीच हसायचीस. आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा, कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना, तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
2: छान, क्या बात आहे. आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या, नाही का? आणि जसे महिने बदलत जातात, म्हणजे ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आत्ता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल, आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो. आणि त्यावेळेला आपली धरती, आपली धरणी असा सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं. आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्समधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय, तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेश्मा आपल्यासमोर एक लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतायत.

0: आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतो आहे.
1: कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून आत्ताच मी धन्यवाद देते आकाशवाणी आणि सगळ्या तुमच्या टीमचे. आम्हाला इथे आमंत्रित केलं. मंदार, तुला पण बोलायचं असेल एक मिनटं. मंदार आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आकाशवाणीचे अनेक वर्ष नाही अनेक शतकं होत राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी एक लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती करावी तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे मी काही गायिका नाही. वर्षाताई माफ कर मला. ही धरा जणू अप्सरा साज सुंदरा लेऊनी आली.

0: वा वा मंडळी रेशमा कारखानीस मंदार चोळकर धन्यवाद
1: धन्यवाद
0: खूप खूप धन्यवाद
2: कसे गो या शब्दब्रह्मामधून आता नादब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून. शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत ही त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण. बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम यामुळे आकाशवाणीचं नादब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. अच्छा उत्सवातल्या

या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्यासमोर सज्ज आहेत, अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचं असा तिचा हट्ट होता, आग्रह होता, पण पंडितजी ग्रीन रूममध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा केलेला होता तो काही त्या मुलीला आज जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं धाडस बघून आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिक हो, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. या आधीसुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळालेले आहेत आणि काही चित्रपटांसाठीसुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातल्या 2 बंदिशी त्या गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

खूप मोठं सौभाग्य आहे की आज आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेडेशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं, तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केलं होतं आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हारा ग्रेडेशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजी नेहमी म्हणायचे की आकाशवाणीने रेडिओने हमको बनाया है. तर या प्रसारमाध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्त्वाचं स्थान आहे ते आम्हाला आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत. आणि त्याच मंचावर आज आम्ही सेवाच आहे ही एक प्रकारची, असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे. तर आम्ही सगळे कलावंत आपले खूप आभारी आहोत की आपण आम्हाला इथे बोलवलं. राग मेघने सुरुवात करते. डर लागे मोहे दामिनी को, सावन में कही आवन को, चहु दिशी गरजत बरसत आवे, पापी पपैया शोर मचावे, मैं कौन जतन राखू मन को,

तुमच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकी बाब बोरकरांना आपण थोडंसं आठवूया. बाबा बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून, वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्या पुढे सादरीकरण होत आहे. निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार होतं आपण. बासरी वादन त्यांचं आता सादर करणार पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलंय. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत 3 तालात आणि त्यांना तबला साथ करतायत तनय रेगे. निनाद मुळावकर.

तिकडनं गेन फक्त कमी करा आणि व्हॉल्यूम वाढा. व्हॉल्यूम वाढू शकता, गेन थोडं कमी करून व्हॉल्यूम बघा. माझं इकडं आहे.

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि त्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हर्पेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हर्पेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार या वाद्यांचा एकत्रित आविष्कार. ट्रिनिटी कॉलेज लंडनतर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे बी हाय श्रेणीप्राप्त कलाकार आहेत. कलाश्री, कलागौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी, मानसन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतूरवादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत. आपल्यासाठी सादर करतायत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

0: यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे तेही सांगतेकडे येणार आहे. दरम्यान नव्या ताज्या दमाच्या पिढीतल्या कलाकारांना आणि श्रोत्यांना जोडून ठेवणारी आकाशवाणी त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला. आपणही त्यांना भरभरून दाद दिलीत. म्हणजेच
1: जेन झीच्या भाषेत सांगायचं झालं, कारण आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाही आहे की आमच्या काळी असं होतं अशा स्वरूपात आता ती राहिली नाही आहे, कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहेत, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे जेन झी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढल्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्यात, पण जेन झी किंवा जेन अल्फा म्हणेल की आकाशवाणी कालही आजही आणि उद्याही नेहमीच मेन कॅरेक्टर वाईब देणारी ठरणार आहे.
0: नक्कीच ऐकूया एकत्रित सादरीकरण. हे तिन्ही कलाकार सादर करतायत ठुमरीची मेडली.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चार जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nanda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकार

नाही, आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली. पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं.

असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कानगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग 3 दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार। विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं। केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली। नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता। मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर

0: च्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजनहिताय बहुजनसुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन, माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं, कविता, गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4, 11-18, 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं NHPCच्या

प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समिती दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील पाचव्या दशकातील सहावा समास. या अगोदर आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा सांगितलं होतं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी भेटू, परंतु आज अचानक आपली भेट होत आहे आणि त्यावेळेस अर्ध्या राहिलेल्या ओव्या आज आपण पुढे पूर्ण करत आहोत. तर सुरू करूया श्रवण. ऐका, जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध, दशक पाचवा मंत्रांचा, समास सहावा शुद्ध ज्ञान निरूपण नाम, श्रीराम समर्थ. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले, ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसे मज, तरी आता येच क्षणी. शिष्य म्लानवदने बोले, धरिले सुदृढ पाऊली, मग बोलो आरंभिले गुरुदेवे, अहम ब्रह्मासी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्के, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. ऐक शिष्या येथीच वर्म, स्वये तुझी आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. सद्गुरु सांगतायत की जे माझ्या स्वामीचं अत्यंत गहन वचन आहे आणि ज्याने माझं अत्यंत समाधान झालं आहे, ते हे माझ्या जीवीचं गुज, मी तुला सांगावं म्हणतो. जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आत्ता या क्षणीच सांगतो. ते ऐकताच शिष्याने गुरुची पावली सुदृढ धरली आणि तो दीनपणे बोलू लागला. तेव्हा मग गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मासी हे महावाक्य आहे आणि त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही, तो अर्थही मी तुला सांगतो. आणि त्याच्या योगे गुरु शिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. श्री गुरुदेव म्हणतात की हे शिष्या, येथे जे रहस्य आहे ते तू ऐक, तू स्वतःच एक ते ब्रह्म आहेस आणि याविषयी संदेह अथवा भ्रम धरूच नकोस.

नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्यते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन कीजेल आताम। निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती येथान्वये, प्रकृती पुरुषी जिये तेही ब्रह्म होती। दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता, ऐक्य रूप ऐक्यता मुळीच आहे। समर्थ सांगतायत नवविधा भक्तीमधील मुख्य जे भजन आत्मनिवेदन, ते तुला आता समग्र वर्णन करून सांगतो। विश्वोत्पत्ती होताना ही पंचमहाभूते त्या क्रमाने निर्माण होतात, त्या क्रमानेच ती कल्पांतात लय पावत जातात। एवढंच नव्हे तर प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मात लय होऊन ते ब्रह्मरूपच होतात। सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो तोही राहत नाही, कारण मुळातच परमात्मा एकरूपच असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे। जिथे सृष्टीचीच वार्ता नाही, ती पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एक ते एक परब्रह्म तेवढे उरते। मग पिंड ब्रह्मांड पाहू गेल्यास तिथे कसे दिसणार? आणि ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्यावर त्यायोगी दृश्यरूपी केर कचरा जळून जातो। सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसं होतं। सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता। पिंड ब्रह्मांड पाहू जाता दिसेल कुठे, ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे।

मिथत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच वोसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन। असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ कायेसी रे चिंता, वेगळेपण अभक्ता उरळची नघो। आता हेची दृढीकरण, वावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे। या नाव शिष्या आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, भव भयाचे बंधन समूळ मिथ्या। देह मी वाटे जाणारा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमानाने येर झारा भोगिल्याच भोगी। समर्थ सांगतायत की साक्षात्कारानंतर जरी वृत्ती उद्भवली, तरी ती जग सत्यत्वाने पाहतच नसल्याचे दृश्य प्रपंच असून नसल्यासारखा होतो बघा। या प्रकारे सहजच आत्मनिवेदन होतं। तुझी जर गुरुच्या ठाई अनन्यता असेल, तर तुला चिंता करण्याचं कारणच नाही। अभक्त जसा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो, तसे तू स्वतःला गुरुपासून वेगळा समजूच नकोस। आता हे आत्मज्ञान दृढ करण्यासाठी तू सद्गुरु भजन कर। तू सद्गुरु भजन केलेस की तुला निश्चितच समाधान लाभेल। शिष्या यालाच आत्मज्ञान म्हणतात। त्यायोगे पूर्ण समाधान प्राप्त होते। भव भयाचे हे बंधन वास्तविक समूळ मिथ्याच असते।

असो जहू देहा वेगळा, जर्म जन्म कर्मासी निराळा, सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू। कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणोनिया। शिष्या एकांती बेसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ। अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण जालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी। शिष्या मुक्तपणे अनर्गळ, कधीसी इंद्रिये बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही। समर्थ सांगतायत की हे लक्षात असू दे की आत्मा हा स्थल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारी देहाहून वेगळा आणि भिन्न आहे। जन्म मरण व कुठलंही कर्म याला त्याचा स्पर्श होऊ शकत नाही। या अब्रह्मास्वंत सर्व विश्व प्रपंचाला तू आत्मरूपाने सबाह्य व्यापलेले आहेस। वास्तविक पाहता येथे कोणत्याच जीवाला बंधन नाही आणि देहाभिमानामुळे, म्हणजे मी देहच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे आणि स्वस्वरूपाचा विसर पडल्याने त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झाली आहे आणि त्यामुळे लोक भुलले आहेत। गुरु सांगतायत की हे शिष्या सांगतो ते ऐक, नित्यनेमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचं चिंतन करीत जा। त्या योगे स्वस्वरूपानुभव येऊन त्या रूपाच्या ठिकाणी तुला शांती मिळो, समाधान मिळेल। आणि असं केल्यानेच परमार्थ म्हणजेच आत्मज्ञान दृढ होईल, अखंड श्रवण मनन घडेल। आणि अखंड श्रवण मनन घडले तरच पूर्ण समाधान प्राप्त होईल। आणि अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की अंगी तीव्र वैराग्य संचारते। अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविची समाधान, पूर्ण जालिया ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी।